सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378°7.8 अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ, शके 1948, 29 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या या प्रातकालीन प्रसारणात मी कल्याणी कणसकर आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आता प्रसारणाची सुरुवात करत आहोत या मंगलध्वनीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी सनईवर वाजवलेली गुणकली रागातली ही धून श्रोते हो आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 होत आहेत. आता गिर्वाणवाणी या सदरात ऐकूया पारंपरिक सरस्वती सूक्त वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली ही भूपाळी आपण ऐकलीत स्नेहल भाटकर यांच्या स्वरात. या भूपाळीला संगीतही स्नेहल भाटकर यांचंच होतं. श्रोते हो, आज 29 मे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं आजच्या प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकलीत. यानंतर संत तुकाराम महाराजांची आणखी एक रचना स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेली, स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आजचा दिवस अर्थात 29 मे हा आहे श्रेष्ठ गायिका गानहीरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्मदिवस. आजच्या प्रभातवंदन कार्यक्रमात आता ऐकूया हिराबाई बडोदेकर यांनी गायलेली ही रचना. रचना आहे स. अ. शुक्ल यांची.

आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात ऐकूया श्रुती सडोलीकर यांच्या स्वरात माणिक प्रभू यांची रचना, संगीतबद्ध केली आहे डॉक्टर उल्हास बापट यांनी.

श्रोते हो, आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमातली ही शेवटची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात आणि सहस्वर बालकलाकारांचा, संगीतकार अशोक पत्की.

0: आरती अंगलीकर टिकेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीतकार होते अशोक पत्की. आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी चिंतन या सदरात आपण ऐकणार आहात डॉक्टर अनिल अवचट यांचे विचार.
1: आपण लहानपणी सगळेजण शाळेत गेलेलो असतो, अर्थात अशी काही माणसं आहेत की जी शाळेत जाऊ शकत नाहीत, पण आता शिक्षण खूप पोचलेलं आहे तेव्हा असं म्हणता येईल. ते शाळेत जाणं ह्या अनुभवातून आपण सगळे गेलेलो असतो आणि शाळेविषयीच्या बऱ्याचशा आठवणी आपल्या मनात रेंगाळत असतात. मला तर माझे लहानपणचे मारकोटे मास्तर आठवतात, आणखीन आजसुद्धा मला भीती वाटते. मला परीक्षेचं तर एवढं भय होतं की ज्यामुळे आजसुद्धा मला स्वप्न पडतात की माझी एखादी परीक्षा आहे आणि माझा अभ्यास झालेला नाही. आणि मग जो धरधरून घाम फुटतो आणि मी उठतो आणि असं लक्षात येतं की अरे आता परीक्षा बिरीक्षा काही नाही आहे. तर त्यामुळे शाळा ही आपल्याला एक विविध अशा तऱ्हेचे अनुभव देणारी आहे. काही चांगले शिक्षक आठवतात की ज्यांनी मला असं अगदी पंखाखाली घेऊन मला वाढवलं. काही मला शिक्षक आठवतात

0: की ज्यांनी मला खूप मारलेलं आहे. म्हणजे इतके आमचे शिक्षक मारकुटे होते की ज्यांची गावात प्रसिद्धी होती अशी की त्यांच्यामुळे दोन चार लोक बहिरी झालेली आहेत. हां, आणि ते अभिमानाने लोक सांगायचे की किती चांगले शिक्षक की ज्यांनी चार पाच पोरं बहिरी केली आहेत. हां, तर म्हणून हा जो सगळा एक शाळा नावाचा खटाटोप आहे, ह्याच्याविषयी मला एक अशी बेसिक शंका आहे की खरोखर याची जरुरी आहे का, आणि खरोखर ज्ञान या शाळेतनं आपल्याला मिळतं का, की एक आपल्याला अतिशय दुस्सह असा एक अनुभव असतो. एक बालवाडीच्या बाई ज्या आहेत त्यांच्या घरीच बालवाडी असते, त्यांच्या घरी कधी जून महिन्यात गेलं की रडारडीचा महिना असतो. सगळी पोरं तिथे आणतात आणि मग ती भोकाड पसरतात. मग हे त्या पालकांना सांगतात की तुम्ही आता जा घरी, आम्ही सांभाळतो. आणि ती सगळी पोरं हळूहळू रुळतात तिथे. आणि मग तर मला नेहमी असं वाटतं की अरे अरे, मुलांना ह्या वयामध्ये असा एक एक असुरक्षिततेचा अनुभव द्यावा का, ह्या वयामध्ये असं भोकाड पसरून मुलांनी रडावं का. मला असं वाटतं की नाही, शाळा ही अतिशय चांगला अनुभव देणारी असावी आणि त्या शाळेत जावंसं वाटलं पाहिजे असं. आणि ते पहिल्यापासून लोक म्हणतात ती नंतर होते सवय, मग जातात मुलं. आता आपण असं आहे ना की जसं एखाद्या जनावराला आपण ट्रेन करतो ना, तसं काय आपण माणसाला ट्रेन होतोच थोडाफार. पण म्हणून शाळेचं स्वरूप जे आज आहे ते मला असं वाटत नाही की ते आनंददायी स्वरूप आहे. आणि पुढे पुढे तर ते अभ्यासाचं ओझं, पुढे पुढे तर ते सगळं असं परीक्षांची संबंध एक दाटी झालेली असते आणि त्याची टेन्शन्स असतात. आणि सतत एक अशी, जरी आपल्याला खूप आपण चांगले मार्क पडत असले तरी आपली कोणाशी तरी स्पर्धा असते, आणि त्या स्पर्धेत आपल्याला आपले आई वडील म्हणत असतात की पहिला आला पाहिजे, या वेळेला दुसरा आला तर का दुसरा आला. आणि हे जे हुशार मुलांची हे गत तर ते खालच्या मुलांची तर काय असणार, त्यामुळे त्यांना तर न्यूनगंडानीच पछाडलेलं असतं. मग ती एक तर अशी एक बंडखोर होतात की काय कशाला शाळा पाहिजे, ते बाहेरचंच त्यांचं जग, ते खूप असं त्याच्यामध्ये ते जास्त गुंतत जातात आणि काही चुकीच्याच रस्त्याला जाऊ शकतात. त्यामुळे असं भय नाही वाटलं पाहिजे, अशी शाळा आपल्याला निर्माण करता येईल का. मला असं वाटतं की अशी शाळा करता येईल की जिथे मुलाला विचारलं जाईल की तुला काय करायचंय, तिथून आपण सुरुवात करू. आता माझा नातू आहे, त्याला एक मोटारींची खूप आवड आहे, लांबून सुद्धा तो मोटरचं मॉडेल ओळखतो. आणि अगदी छोटा असल्यापासून, ते एक 3-1 वर्षाचं होतं ते पिल्लू तेव्हापासून ते. तर मी आमच्या मुलीला सांगितलं की आता कशाला शाळेत घालतेस त्याला, त्याच्या एखाद्या मेकॅनिकच्या हाताखाली ठेवून देऊ, म्हणजे इतर पोरं 12वी होतील ना तोपर्यंत तो स्वतःची गाडी बनवलेली घेऊन हिंडेल. हा, आणि ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्याला गाडी शिकवताना गाडीपासूनच सुरुवात करायची आणि मग त्याच्यात फिजिक्स येईल, केमिस्ट्री येईल, मॅथमॅटिक्स येईल, सगळंच येईल. पण तो ते आवडीने शिकेल, कारण त्याला त्याची गाडी तयार करायची आहे. त्याला कदाचित आपल्याला कदाचित तो विमान सुद्धा तयार करेल, काय माहिती आपल्याला. आणि ते जर आपण अभ्यास करणारी मुलं बघतो की ते अशी फ्रस्ट्रेट होतात अशी, आणखीन ती शेवटी आपली एक निराश जीवन जगतात. त्यापेक्षा अशी शाळा आपण काढूयात की जिथे मुलांच्या पासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात होईल, त्यांच्या आवडीपासून होईल, आणि म्हणून मग ती खऱ्या अर्थाने आनंदाची शाळा होईल.
1: चिंतनी या सदरात डॉक्टर अनिल अवचट यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात दिनविशेष. सादरकर्ते असतील मुजम्मिल पटेल. त्यानंतर 6:40 कृषीवाणी या सदरात पूर्व शीतकरण काळाची गरज ही माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉ सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 6:50 मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित होईल परिसर. यामध्ये आपण ऐकाल बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाची निर्मितीही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची असणार आहे. सकाळी 7 आपण ऐकाल आजचा विचार आमच्या केंद्रावरून. त्यानंतर 7:10 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम असेल. सकाळी 7:40 वाजून 40 मिनिटांनी

0: आणि त्यानंतर 8:40 सकाळी 7:50 स्वामिनीद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, आज सकाळी 9:30 साप्ताहिक संस्कृत पत्रिका गिर्वाण भारती आम्ही प्रसारित करू. आज यामध्ये आपण ऐकणार आहात आसी देका वृद्धा हे डॉक्टर रसिका वझे यांचं संस्कृतमधून भाषण. वाचक स्वर असेल नीलिमा पटवर्धन यांचा. त्यानंतर जयदेवकृत गीत गोविंदातील दशावतार वर्णन आपण ऐकाल मधुसूदन कालेलकर यांच्या स्वरात. आणि मार्गः प्रशस्तः संजातः ही डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांची संस्कृत कथा आपण ऐकाल. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आज सकाळी 10 आपण ऐकाल गांधीवंदना. लेखन वी घाणेकर यांचं. सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 काही सुगम गीतं आपण ऐकाल. तर 10:25 काही स्थानिक निवेदनं आम्ही प्रसारित करू. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 11 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा गुरव यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकाल. राग असेल अहिर ललत. 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांच्या मालिकेचा भाग 3 प्रसारित होईल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. आज दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्त्री आरोग्याची 52 या मालिकेचा भाग 22 तज्ज्ञ सहभाग डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. त्यानंतर आवलीची सावली या मालिकेचा भाग 7 प्रसारित होईल. लेखन अनुराधा म्हात्रे यांचं. तर निवेदन अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचं. याचबरोबर संस्कृतीच्या पाऊलखुणा या मालेच्या 83 भागात प्राचीन भारतीय शास्त्र संपदेअंतर्गत योगशास्त्र याविषयी तज्ज्ञ वैद्य अंबरीश खरे यांची नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असणार आहे. दुपारी 1 एनसीईआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आमच्या केंद्रावरून आपण ऐकाल. तर 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल दुपारी 1:45 ते 2:15 आणि त्यानंतर दुपारी 2:30 ते 3 या वेळांमध्ये. दरम्यान 2:15 दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सुरू होईल 5:00. यात सुरुवातीला म्हणजे 5 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता पद्मभूषण पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम कपूरनामा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतारीचं. सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल. तर 6:30 स्वस्थ भारत अंतर्गत दात व हिरड्यांचे आजार आणि त्याविषयी घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर स्नेहल लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रमही सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. याशिवाय कृषीवाणी आणि बाजारभाव. 7:15 कार्यक्रम असेल एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट तर 9:30 करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. तर 10:30 अपर्णा गुरव यांचं शास्त्रीय गायन राग असेल दुर्गा. आता ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 29 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 29 मे 1953 या दिवशी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी 11:30 माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं. जगातलं हे सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी निघालेल्या 400 जणांच्या गटाचे ते सदस्य होते. 26 मे या दिवशी या गटातल्या इतर दोघांना

0: एव्हरेस्टपासून 300 फुटावर असताना खराब हवामानामुळे परतावं लागलं होतं. 29 मे 1953 या दिवशी हिलरी आणि तेनसिंग यांना शिखर सर करण्यामध्ये यश आलं. हा अनुभव हिलरी यांनी या शब्दात मांडला होता.
1: Now, I wouldn't have said at any stage, fear really didn't have much opportunity to emerge. My only idea was to get safely out of this unfortunate predicament. And of course, without Tenzing's very competent mountaineer's response, I certainly wouldn't have made it. But once he had stopped me, and then I was able to, using the techniques of mountaineering, get myself safely to the top again.
0: एकोणतीस मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म 1905 साली या दिवशी झाला. उस्ताद अब्दुल करीम खां आणि ताराबाई माने यांची पुत्री असणाऱ्या हिराबाई या ख्याल आणि ठुमरी गायनासाठी विशेष प्रसिद्ध होत्या. 1914 साली या दिवशी एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिन नोर्गे यांचा जन्म झाला. आपल्या 39व्या वाढदिवशी एव्हरेस्ट सर करण्याचा योग त्यांनी साधला. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म 1929 साली या तारखेला झाला. 2013 साली त्यांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 29 मे 1972 या दिवशी अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं. मूकपटांच्या काळात आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांना चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी 1971 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचं निधन 1987 साली या दिवशी झालं.
2: आपले देश के 50% से अधिक किसान जिनके पास केवल एक हेक्टर जमीन है, 4 बीघे जमीन से कम है, इन सब की तरफ गवर्नमेंट का विशेष ध्यान होगा. उनके भंडार पड़े हैं आप कहते होंगे, तो फिर देश के अंदर क्यों भू? उसका कारण यह है कि उनके पास क्रिय शक्ति नहीं, उनके पास परचेजिंग पावर नहीं. उसके लिए खेती की पैदावार बढ़ाने की तरफ विशेष ध्यान देने की आवश्यकता.
0: शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे चरण सिंग 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात पंतप्रधान होते. 29 मे 2007 या दिवशी संगीतकार स्नेहल भाटकर यांचं निधन झालं. वासुदेव गंगाराम भाटकर हे मूळ नाव असलेल्या स्नेहल भाटकरांनी मराठीसोबतच काही हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं. हमारी याद आएगी या चित्रपटाचं संगीत विशेष गाजलं.

0: समाजवादी विचारवंत स्वातंत्र्य सैनिक ग प्र प्रधान यांचं निधन 2010 साली या दिवशी झालं.
1: पंडित नेहरूंचं 14 ऑगस्ट लाल किल्ल्यावरचं भाषण हे खरोखर अविस्मरणीय आहे. आपण भविष्य भारताचं कसं घडवणार आहोत याचं चित्र रेखाटलेलं आहे. आतापर्यंतच्या चुकावरती आपल्याला मात केली पाहिजे. आपण या ठिकाणी नवराष्ट्र घडवायचंय. स्वातंत्र्य ही एक नवी संधी आहे हा संदेश त्यांनी दिला.
2: दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते होते मुजम्मिल पटेल. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया पूर्व शीतकरण काळाची गरज ही माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतातील उष्णता ही फळं आणि भाज्यांचं चयापचयाच्या प्रक्रियेला वेग देते. तो कमी करण्यासाठी कच्चा माल प्रक्रिया केंद्रावर येताच उत्पादनात असलेली उष्णता कमी करण्याची सर्वात महत्वाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यालाच पूर्व शीतकरण किंवा प्री कूलिंग असं म्हणतात. पॅक हाऊसमध्ये कच्च्या मालाची आवक तपासणी आणि स्वच्छता झाल्यानंतरची ही सर्वात महत्वाची तांत्रिक प्रक्रिया आहे. फळं आणि भाजीपाला काढणीनंतरही जिवंत असतात आणि श्वास घेत असतात. काढणीच्या वेळी त्यांच्यामध्ये जी नैसर्गिक उष्णता साठवलेली असते तिला फील्ड हीट असं म्हणतात. ही उष्णता

0: त्वरित काढून टाकण्याच्या वेगवान प्रक्रियेला पूर्व शीतकरण असं म्हणतात. प्री कूलिंग ही शीतसाखळीचं हृदय मानलं जातं. प्री कूलिंग आणि कोल्ड स्टोरेज यात एक मूलभूत फरक जाणून घेतला पाहिजे. तो म्हणजे प्री कूलिंग म्हणजे तापमान वेगानं कमी करणं, तर कोल्ड स्टोरेज म्हणजे कमी तापमान टिकवून ठेवणं. पूर्व शीतकरणाची वैज्ञानिक गरज आणि तत्व याविषयी जाणून घेऊयात. काढणीनंतरही फळं आणि भाजीपाल्याचं श्वसन सुरू असतं. तापमान जितकं जास्त तितका श्वसन दर जास्त असतो, त्यामुळे इथिलिन निर्मितीही जास्त होते. परिणामी पक्वतेची प्रक्रिया अधिक वेगानं होते. उत्पादनातील उष्णता प्री कूलिंग तंत्रानं काढून घेतल्यास फळाच्या गाभ्याचं तापमान कमी होतं, त्याची चयापचय क्रिया मंदावते. काढणीनंतर शक्य तितक्या लवकर 4 ते 6 तासाच्या आत माल प्री कूलिंग युनिटमध्ये जाणं अनिवार्य आहे. त्याला उशीर झाल्यास मालाची गुणवत्ता झपाट्यानं कमी होते किंवा ढासळते. प्री कूलिंगच्या तांत्रिक पद्धती याविषयी जाणून घेऊयात. मालाचा प्रकार, आकार आणि त्यातील पाण्याच्या प्रमाणानुसार खालीलपैकी योग्य त्या पद्धतीचा वापर करावा लागतो. फोर्स्ड एअर कूलिंग. उच्च दाबानं थंड हवा फळांच्या क्रेट्समधून खेचली जाते. हे साध्या रूम कूलिंगपेक्षा 4 ते 10 पटीनं वेगवान आहे. द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी अशा फळांच्या प्री कूलिंगसाठी उपयुक्त ठरतं. पुढची पद्धत आहे हायड्रो कूलिंग. थंड पाण्याचा फवारा मारणं किंवा मालाला थंड पाण्यात बुडवणं. पाणी हे हवेपेक्षा जास्त वेगानं उष्णता शोषतं. गाजर, मुळा आणि दुसऱ्या काही फळभाज्यांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. व्हॅक्युम कूलिंग. हवाबंद चेंबरमध्ये दाब कमी करून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं. ज्याचं पृष्ठफळ अधिक आहे अशा उत्पादनाच्या उदाहरणार्थ पालेभाज्या, लेट्यूस, कोबी, पालक यासाठी प्री कूलिंगसाठी ही पद्धत वापरली जाते. रूम कूलिंग. थंड खोलीत माल ठेवणं हा प्रकारही प्री कूलिंगसाठी वापरला जात असला तरीही ही प्रक्रिया संथ असते. संत्री, बटाटा, कांदा यासारखी कमी नाशवंत उत्पादनासाठी हे तंत्र योग्य ठरू शकतं. पूर्व शीतकरणाच्या तांत्रिक बाबी याविषयी जाणून घेऊयात. केवळ एसी चालू करणं म्हणजे पूर्व शीतकरण नव्हे, तर पॅक हाऊस ऑपरेटरनं पुढील 5 तांत्रिक बाबीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. त्या म्हणजे पूल डाऊन वेळ, हवेचा वेग आणि प्रवाह, आर्द्रता व्यवस्थापन, उष्णता रोधकता आणि स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. प्री कूलिंग झाल्यानंतर मालाची शीतसाखळी तुटू न देणं हे सर्वात महत्वाचं आहे.
1: श्रोतेहो, यानंतर आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर ही 2 दैनंदिन सत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीये किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे

सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो, ते त्या पद्धतीमध्ये डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी

0: यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः आपण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात। बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेस, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्लं सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो। बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं। हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळे बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं। याशिवाय अम्लीय पीएचमुळे खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात। या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात। फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात। टॅनिन्स हे

बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्म जीवांद्वारे विघटन होणं. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: राज्ये विधिव्यवस्थायाः पालने सहैव आपत प्रबन्धने सिक्किमा रक्षक दलस्य भूमिकायाः भूरिशः प्रशंसा कृता। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य आरभ्य अस्य मासस्य एकत्रिंशत् दिनांक पर्यन्तं कर्णाटक गोवा केरल राज्यानां त्रिदिवसीय यात्रायां भविष्यति। अद्य सः कर्णाटके बेंगलुरु नगरे आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन इत्येतस्य संस्थानस्य पञ्चचत्वारिंशद् वर्षपूर्त्यवसरे आयोजिते वैश्विक समारोहे सहभागं करिष्यति। तदनन्तरं सः कर्णाटकस्य दावणगेरे स्थितस्य विश्वविद्यालय बीडीटी अभियांत्रिकी महाविद्यालयस्य प्लैटिनम जुबली इति महारजत जयन्त्युत्सवे अपि सहभागं करिष्यति। कर्णाटकस्य मुख्यमंत्री सिद्धारमैया इत्यसौ गतवासरे लोकभवने राज्यपालस्य सचिवाय औपचारिकरूपेण स्वकीयं त्यागपत्रं समर्पितवान्। वार्ताहरान् सम्बोधयन् सः प्रमाणितवान् यत् त्यागपत्रं सचिवाय औपचारिकरूपेण प्रदत्तमिति। अत्रावसरे सः राज्यपालं नूतन मुख्यमन्त्रिणः पदभारग्रहणाय आमन्त्रयितुं साग्रहं निवेदितवान्, यतोहि विधानसभायां षट्त्रिंशदधिकैकशताधिक विधायकानां समर्थनेन कांग्रेसदलस्य पूर्ण बहुमतं वर्तते। तेन सूचितं यत् कांग्रेस उच्चाधिकारिभिः तस्मै राज्यसभायाः सदस्यता प्रस्ताविता आसीत्, परञ्च सः राष्ट्रिय राजनीतौ स्वकीयाम् अरुचिं प्रकटयन् उक्तवान् यत् सम्प्रत्यसौ राज्यस्य जनानां कृते एव निरन्तरं कार्यं करिष्यति। भारतीय अर्थ विभागेन अनुमितं यत् देशस्य उत्तर पश्चिमीय दिग्विभागस्य कतिपय क्षेत्रेषु अतिताप घटनायां अपचितिः भविष्यति। अन्ते क्रीडावार्तासु, आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायां अद्य उपान्ति चक्रीये द्वन्द्वे गुजरात टाइटन्स दलं राजस्थान रॉयल्स दलेन समं स्पर्धिष्यते। स्पर्धा सायं सार्ध सप्तवादने आरप्स्यते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे 7:25 झाली आहेत। आता आपण ऐकणार आहात आजचा विचार। श्रोतेहो, जगातलं सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी सर्वप्रथम सर केलं तो दिवस होता 29 मे 1953। मानवाच्या या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून हा दिवस एव्हरेस्ट दिन म्हणून ओळखला जातो। आज एव्हरेस्ट दिन आणि योगायोगाने शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा हा जन्मदिवसही, त्या अनुषंगानं ऐकूया आजचा हा विचार। पर्वत केवळ आपल्याला स्वतःचं सामर्थ्य दाखवत नाहीत तर ते आपल्याला यशाचा खरा मार्गही दाखवतात।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
3: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
5: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
6: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
8: पुण्यातलं सर्वोत्तम आय

0: हॉस्पिटल पाहताय?
1: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
0: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
3: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. आज 29 मे 2026, 29 मे 1953 या दिवशी जगातलं सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी सर केलं होतं. आजच्या या 73व्या एव्हरेस्ट दिनानिमित्त ऐकूया हा विचार. पर्वत केवळ आपल्याला स्वतःचं सामर्थ्य दाखवत नाहीत, तर ते आपल्याला यशाचा खरा मार्गही दाखवतात.

0: श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया ही काही निवेदनं.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.

श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्द

0: पार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या

0: महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंड नजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकारी
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे. नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड

0: नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन। मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी। आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात। आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706। आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत नकळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते.
1: डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
2: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
1: अच्छा.

0: डॉक्टर मला सांगा की हे थोडस हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सर मध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेझोफॅरिंग्स म्हणतो, गसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड्स असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा,
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकि ती फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
0: अगदीच डॉक्टर, खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सर मध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेट कडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
1: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 झाला असेल आणि दर 5 ते 6 वर्षांमध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये, 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचं तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बकल म्युकस आपण चालतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. असण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायला पाहिजे.
0: नक्कीच डॉक्टर, तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
1: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट, तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर देन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग

0: आणि यूथ जो आपला भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल्स दे डाय एव्हरी इयर प्रीमेच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख इज 1 करोड.
1: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे आणि त्यासाठी, त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे, दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे, आपण बाहेरून आत जातोय आता, दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचा, बकल म्युक्युझा चेक म्हणजे आतलं चीक म्युक्युझा चेक करायचं, टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारे व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
1: कसं थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
0: दिसतो. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला, ते सिम्पटम्स आहे. जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्त्या जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे, फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत तर जो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर्सून जास्त मोठा आहे आणि तो चठ्ठा 5 वर्षपर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साईन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही, पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्त्यात तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर? हे काय कारण आहे?
0: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली लायनिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते, आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण

0: एक वेळेनंतर तो डीएनए रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटू या दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: सकाळचे 7:40 झाली आहेत. आता मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा प्रसारित करत आहोत. कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकण्यापूर्वी हा एक व्यावसायिक संदेश.
2: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
1: भावधारा कार्यक्रमात आता सुरुवातीला हे गीत ऐकूया. शांताराम नांदगावकर यांचं, अनिल मोहिले यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं आहे अरुण डाते यांनी.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: अहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.
4: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया रमेश अणावकर यांची ही गीतरचना. दशरथ पुजारी यांचं संगीत असलेली, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वामिनी द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी स्वामी।
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठी रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
5: पूर्वी कृतयुगात वसिष्ठ गोत्रात सुमंत नावाचा एक ब्राह्मण जन्माला आला। भृगु कन्या दीक्षा हिच्याशी त्याचा विवाह झाला। ही दीक्षा अत्यंत सद्गुणी पतिव्रता होती। पुढे लवकरच सुशीला नावाच्या मुलीला जन्म देऊन ती मरण पावली। मग सुमंतानं कर्कशा नावाच्या एका स्त्रीशी पुनर्विवाह केला, पण ती मात्र अगदी नावाप्रमाणेच कजा कर्कश होती। सावत्र आईचा जात सहन करत करत सुशीला लहानाची मोठी झाली, विवाह करण्या योग्य वयाची झाली। बर का मने, अशा प्रकारे सुशीलेचा कौंडिण्य ऋषींबरोबर विवाह पार पडला। नवपरिणित वधूला घेऊन कौंडिण्य स्वगृही निघाले। वाटेत दोघं एका नदीपाशी थांबले।
6: कशासाठी?
5: अगं, कौंडिण्याला नित्य साधनेचं अनुष्ठान करायचं होतं ना।
6: बर,
5: तो इकडे अनुष्ठानासाठी बसला आणि सुशीलेनं आजूबाजूला पाहिलं तर तिला रक्तवर्णी वस्त्र परिधान केलेल्या काही स्त्रिया कलशांची पूजा करताना दिसल्या। ती त्यांच्या जवळ गेली।
6: तुम्ही हे कसलं पूजन करत आहात?
7: आम्ही अनंतव्रत करतो, त्याचीच ही पूजा।
5: आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, आजच अनंताची पूजा करतात।
6: मी हे व्रत करू शकते
5: का? नाही, स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही हे व्रत करू शकतं।
7: तुम्ही आताही अनंत व्रत पूजा करू शकता, तुम्ही आमच्यासह पूजा करा।
6: पण माझ्याजवळ साहित्य काहीच नाही।
5: असू दे, आम्ही आमच्याकडचं साहित्य देऊ।
6: चालेल।

0: माझ्या सावत्र आईने मला गोधूमाचा कोंडा दिला आहे, तो मी वाण म्हणून देते।
1: चला तर मग आपण अनंत व्रताची पूजा करूयात।
2: बर का मने,
0: ओ
2: कौंडिण्याचं अनुष्ठान पूर्ण होई तो इकडे सुशीलेची अनंत पूजा समाप्त झाली। मग दोघं घरी जायला निघाले आणि काय आश्चर्य,
0: काय
2: अगो अनंताच्या कृपेनं त्यांना राजवैभव प्राप्त झालं।
3: सुशीले, हा काय प्रकार आहे? सुशीले अग, एक झोपडीत राहणारा फाटका माणूस मी महाराज कसा झालो? हा काय चमत्कार आहे? हे सगळं कुणाचं सामर्थ्य?
0: हे सामर्थ्य अनंतव्रताचं।
3: अनंतव्रताचं?
0: केवळ एकदा मी अनंतव्रत केलं तर आपल्याला हे वैभव प्राप्त झालं, पूर्ण 14 वर्ष केलं तर काय होईल?
3: हे बघ, काही नाही अनंत वगैरे, हे सगळं माझ्या अनुष्ठानाचं फळ आहे।
0: स्वामी कृपया आपण अनंतास अधिक उणं बोलू नये, आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील।
3: सुशीले, तुझ्या दक्षिण हस्तात हा रक्तवर्णी दोरा कसला? आमच्यावर वशीकरण करण्यास तू हा दोरा बांधलास काय?
0: नाही स्वामी, हाच तो अनंत, ह्याच्याच कृपेने आपल्याला हे अष्ट ऐश्वर्य प्राप्त झालं।
3: शक्यच नाही, थांब, तो दोराच मी जाळून टाकतो।
0: नाही नाही स्वामी, असा अविचार करू नये आपण।
3: सुशीले सुशीले, तोड तोड तो दोरा।
0: नाही स्वामी।
3: सुशीले तोड।
0: स्वामी स्वामी, असं करू नका स्वामी।
3: सुशीले
0: स्वामी।
2: आणि मदांध कौंडिण्यानं सुशीलेच्या मनगटात बांधलेला अनंत ओढून घेतला आणि अग्नीत फेकून दिला। सुशीलेनं तुबरेनं अनंताला अग्नीतून बाहेर काढून त्याच्यावर दुधाचा अभिषेक केला। पण अनंताच्या अवकृपेनं कौंडिण्याचं सारं वैभव क्षणात नष्ट झालं।
3: मी मदांधानं अनंताचा अपमान केला, त्याचंच हे फळ। सुशीले सुशीले, त्या महाविष्णूंचा मी गुन्हेगार आहे। मी या क्षणी प्रतिज्ञा करतो, श्री अनंताची भेट होईपर्यंत मी पाण्याचा थेंबही पिणार नाही की अन्न ग्रहण करणार नाही।
0: स्वामी
3: सुशीले, चल चल माझ्यासह।
2: अनंताच्या शोधार्थ निघालेला कौंडिण्य उन्हा तान्हातून रानावनातून भटकत होता।
3: प्रिये, मी आता थकलो, माझ्या अहंकारानं मला आतापर्यंत खूप वळवलं, त्या अहंकाराचा मी त्याग करतो आणि परमेश्वराला अनन्य भावानं शरण जातो। आता तोच काय ते करो, तारो अथवा मारो।
4: महोदय, कुणाला शोधता आहात?
3: प्रणाम द्विजवर, मी श्रीमत अनंताला शोधतो आहे।
4: मग असे थकून का बसला आहात?
3: कारण कुणालाच अनंत देवाची वार्ता नाही, काय करावं कुणाला विचारावं।
4: चला माझ्या बरोबर चला, उठा चला।
3: महोदय, हा कोणता प्रदेश? आपण मला इथे कुठे आणलंय? आणि हे रत्नखचित सिंहासन कसलं?
4: बैस, यावर बैस।
3: मी महोदय, आपण कोण आहात?
4: कौंडिण्या, मला ओळखलं नाहीस?
3: विष्णुदेव, भगवान विष्णुदेव,
0: प्रत्यक्ष अनंत देव।
3: देवा देवा, मी पाप कर्मी, पापात्मा पाप संभव, मी आपला अपमान केला।
4: हे जरी असलं तरी तू आणि तुझ्या पत्नीने माझ्या शोधार्थ जी अभूतपूर्व वणवण केलीत त्यामुळे मी प्रसन्न झालो। कौंडिण्या, तुझ्या पत्नीने अनंत व्रताचा प्रारंभ अतिशय मनोभावे केला, त्यामुळेच तुला वैभव तथा माझी प्राप्ती झाली। आता स्वगृही परतून व्रतपूर्ती करा।
0: प्रणाम भगवन,
4: शुभम भवतु।
2: आणि बरं का मने, अशा प्रकारे तपाचा अहंकार बाळगणारा कौंडिण्य ऋषी नम्र झाला आणि त्याला

0: त्याचं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त झालं.
1: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रत कथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
2: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामाला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
3: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग कुंठी रोड पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
4: अहो विहीणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
5: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
4: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
5: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: In its editorial piece titled "Death Blow to Online Gaming," The Asian Age welcomes the Supreme Court's decision upholding GST on the full amount deposited by online gaming participants, seeing it as a strong step to curb betting and its damaging social consequences. The paper argues that the distinction between skill-based and chance-based betting is too blurred to be meaningful in practice and says the ruling could severely hit the industry. At the same time, it notes that retrospective taxation, though legally upheld, creates uncertainty for business. Dailies have paid tributes to poet Bashir Badr, who died yesterday. Bashir Badr, master Urdu poet of love and melancholy, passes away, headlines the Times of India. In the next 5 years, the earth is likely to surge again and again past the international climate threshold set as safe, according to new United Nations climate projections, reports the Statesman. And finally, in a landmark development for wildlife conservation in Himachal Pradesh, forest officials in Chamba have captured the first ever video evidence of brown bear in Siabehi Wildlife Sanctuary, reports the Tribune. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Home Minister Amit Shah says Centre's high-level committee on artificial demographic changes to also assess requirements of law to tackle the issue. National Security Advisor Ajit Doval calls for decisive action against terrorism, says there cannot be double standards in fight against the menace. BJP appoints party presidents of Punjab, Haryana, Delhi and Tripura. Air India extends suspension of its flights to Israel till July end. Amid continued geopolitical uncertainties in West Asia and in IPL cricket, Rajasthan Royals to take on Gujarat Titans in all important qualifier 2 in New Chandigarh this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
4: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
3: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली, तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. CBSE अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली CBSEनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGCनं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बिष्णूपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मोंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई

0: कडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील, भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम, एकाकीपणा, मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आता ऐकूया स्नेहल भाटकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत.

भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात. माणिक वर्मा यांच्या स्वरात, गीतरचना राजा बढे यांची आणि संगीत पु ल देशपांडे यांचं.

श्रोते हो, भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:48 होत आहेत. आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कविवर्य बा.भ. बोरकर यांचं हे गीत.

आणि आता ऐकूया वि स खांडेकर यांची ही गीतरचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेली. आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, हे होतं स्नेहल भाटकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं भावगीत. आपण ऐकलं भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमासंबंधी.

0: भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर.
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:01 झालं आहे. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकणार आहोत छंद प्रीतीचा या चित्रपटातलं. पी सावळाराम यांचं हे गीत स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वर आहेत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचे.

श्रोते हो, आज ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींच्या प्रित्यर्थ आजच्या मराठी चित्रपट संगीतामध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकत आहोत. हे गीत जे आता आपण ऐकणार आहोत ते आहे माया मच्छिंद्र या चित्रपटातलं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे राजा बढे यांचं.

माया मच्छिंद्र या चित्रपटातलं राजा बढे यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलत. गायलं होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी आणि या गीताला संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक चित्रपट गीत आपण ऐकणार आहोत. गदी माडगुळकर यांचं हे गीत आहे अन्न आणि अन्न या चित्रपटातलं. गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोते हो, माफ करा, काही कारणानं हे गीत आम्ही आपल्याला ऐकवू शकत नाही. जाणून घेऊया येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाविषयी.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात सुरुवातीला संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता ऐकूया मंगळसूत्र या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत. संगीत आहे बाळ पार्टे यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: झाली सोय.
3: कशाची?
2: पिंकीच्या फीची.
3: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. सुधीर फडके यांचं संगीत असलेलं हे गीत आहे लग्नाला जातो मी या चित्रपटातलं.

आणि आता ऐकूया चला उठा लग्न करा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गो रा देशपांडे यांचं हे गीत.

मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे

0: जावाई पूजन। मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी। आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात। आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706। आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।
1: झाली सोय
2: कशाची?
1: पिंकीच्या फीची
2: बघू। 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून। झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय।
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया माय माऊली या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे गीत। संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं।

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं। ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं। आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। सुरक्षित अन्न निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा। आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
2: श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। सकाळचे 9:30 आणि 20 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत साप्ताहिक संस्कृत पत्रिका गिरवाण भारती। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वंशिका पोवार यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। ऐकूया गिरवाण भारती।
3: श्रोते हो नमस्कार। गिरवाण भारती या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला रसिका वझे यांची संस्कृत मधून कथा ऐकणार आहोत। शीर्षक आहे आसिदेका वृद्धा।
4: सारिका द्वारम उद्घाटयती। षोडश वर्षीय रायः प्रविशति। सारिका वदति राय पिधेहि द्वारम पादौ हस्तौ च प्रक्षाल्य अत्रागच्छ देवं प्रणम। रायः वदति नैव अम्ब नाहं बालः अधुना जानामि मे कर्तव्यम् अलमुपदेशेन। सारिका वदति कीदृशी एषा भाषणरीतिः। रायः एषा एव रीतिः अत्र यत् चिन्त्यते तदेव उच्यते नेदं ते भारतराष्ट्रम्। क्रुद्धा सारिका तु ततः निर्गच्छति। रायः उच्चैः वदति बहिर्गन्तव्यमस्ति प्रत्यागच्छामि। रायः गृहान् निस्सरति। न कापि सीमा अस्य वर्तनस्य किमपि कुत्रापि कथमपि करोति नूनं मूर्खत्वं। सारिका जल्पति। हॅलो सारिकायाः अम्बा। आई सारिके शृणोषि किम्? आम अम्ब किम् शृणोषि नु? आम हन्त पिधेहि तत् सङ्गणकपटलं प्रथमं अनन्तरमेव मध्वनिस्ते श्रुतिपथं यायात्। आई तिष्ठतु भोजनसिद्धौ लग्नास्मि। वद किं श्रावयितुमिच्छसि माम्? सारिके त्वं स्मरसि किं तां वृद्धां वटग्रामे देवालयस्य समीपे या निवसति स्म? तत्र प्राङ्गणं शोधयति स्म। अहोरात्रं शिव शिव शिवेति जपति स्म। प्रतिदिनं सन्ध्यासमये सर्वान् बालकान् सङ्गृह्य देवालये स्तोत्रपठनं आम् आम् आम् स्मरामि। किं कुशलं तस्याः? अतीव प्रिया। अयि दिवंगता सा। किम कथम? मातुलानी माम दूरभाषेण न्यवेदयत ह्या रात्रौ रुद्रोगेण। अम्ब अम्ब अम्ब क्षणमेकं तिष्ठ मन्ये कोऽपि गृहं प्रविष्टः पुनरेकवारं दूरभाषं करोमि। रायः आगच्छति। सारिका वदति राय रे राय किम् अभवत्? रायः वदति कारयानस्य कुञ्चिकां विस्मृतवान्। तिष्ठ न संध्यायां कारयानं नेतव्यं त्वया। गतमासे एव चालकपत्रं प्राप्तं कुञ्चिकां प्रत्यर्पय। अम्ब सन्ति मे अन्यान्यपि मित्राणि मास्तु ते चिन्ता। नैव पितरं पृष्ट्वा नेतव्यं यानं। हन्त सदा कालं निवारयसि माम् स्वेच्छया न किञ्चिदपि कर्तुं शक्नोमि। रोषेण निस्सरति। अस्तु

साप्ताहिक संस्कृत पत्रिका गिरवाणा भारतीय आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. कार्यक्रमाचं लेखन केलं आहे V.V. घाणेकर यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ऐकूया गांधी वंदना.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये दुष्काळ, प्रलय, सुनामी, ज्वालामुखी यासारख्या दुर्दैवी घटना घडल्या. गांधीजींचे याबाबतीत कोणत्या प्रकारचे विचार होते हे त्यांच्या लिखाणावरून वेळोवेळी केलेल्या चर्चेच्या आधारे समजतं. गांधीजी निसर्गाचा समतोल राहावा या विचारांचे होते. गांधीजी निसर्गाचा समतोल राहावा या विचारांचे होते. कापड गिरण्यांच्या धुरामुळे हवा अशुद्ध होते असं गांधीजी म्हणत असत. गांधीजींचे पर्यावरणाच्या संदर्भातले विचार त्यांच्या शब्दात असे आहेत, अन्न आणि वस्त्र या जीवनाच्या मुख्य गरजा नेहमीच राहणार. या दोन्हीची शाश्वती नसेल तर जीवन अशक्य होईल. म्हणून अहिंसक रीतीनं स्वसंरक्षण करण्याकरता समाजाची अशी रचना करावी लागेल की समाजातली माणसं बाहेरून हल्ला झाला किंवा अंतर्गत दंगेधुपे झाले तर स्वतःची काळजी स्वतः करायला समर्थ होतील. अहिंसेवर उभारलेल्या समाजात केवळ खेड्यात वसलेले मानव समूहच असतील आणि खेड्यात स्वेच्छेनं एकमेकांशी होणारा सहकार हाच प्रतिष्ठित आणि शांतिमय जीवनाचा संकेत असेल. जो समाज हिंसेला प्रतिहिंसेने तोंड देण्याची कल्पना बाळगतो आणि त्याप्रमाणे तरतूद करतो अशा समाजाचं जीवन एकतर नित्य धोक्यात राहील किंवा तो रक्षणाकरता म्हणून मोठमोठी शहरं आणि शस्त्रागारं निर्माण करेल. युरोपमधल्या स्थितीवरून तिथली शहरं, तिथले राक्षसी कारखाने आणि प्रचंड शस्त्रास्त्र यांचा परस्परांशी इतका निगडीत संबंध आहे की ती एकमेकांपासून राहूच शकत नाहीत असं गृहीत धरलं तर ते अनाठायी ठरणार नाही. अहिंसेवर आधारलेल्या संस्कृतीकडे जाणारा अगदी जवळचा मार्ग म्हणजे आत्तापर्यंत हिंदुस्थानात नांदत असलेलं ग्रामीण लोकसत्ताक राज्य हे होय. ते फार अपक्व स्वरूपात होतं हे गांधीजींना मान्य होतं. त्यांची संकल्पना तेव्हा नव्हती हे त्यांना मान्य होतं, पण तिचं बीज मात्र त्यात होतं असं ते म्हणत असत. यंत्राच्या जंजाळात जर माणसं सापडली तर ती गुलामच होणार आणि नीती टाकून देणार असं आपल्या पूर्वजांनी पाहिलं. त्यांनी योग्य विचाराने ठरवलं की आपल्या हातापायांनी जे होईल ते आपण करावं. आपल्या हातापायांचा योग्य तो उपयोग करण्यातच खरं सुख आणि आरोग्य आहे. मोठी शहरं म्हणजे सापळा आणि खोडा आहे. शहरात माणसांना सुख लाभणार नाही, तिथं सोनेरी टोळ्या आणि लुटारू यांना वाव मिळेल. वेश्यांच्या वस्त्या वाढतील, धनिक लोक गरिबांना लुबाडतील. पूर्वजांनी मनाशी हाच विचार केला म्हणून त्यांनी लहान लहान खेड्यातच संतोष मानला. त्यांनी असं पाहिलं की राजे आणि त्यांच्या तलवारी याहून नीतीबळ अधिक बलवान आहे, म्हणून त्यांनी सम्राटांना सुद्धा ऋषी फकीर यांच्यापेक्षा कमी लेखलं. अशा प्रकारची ज्या लोकांची समाजरचना आहे ते लोक दुसऱ्याला शिकवायला लायक होत. या लोकांच्या मध्ये न्याय कचेऱ्या होत्या, वकील होते, वैद्य होते, पण ते सर्व नियमांनी बांधलेले होते. हे धंदे विशेष उच्च आहेत असं कोणीच मानत नव्हतं. शिवाय हे वकील आणि वैद्य लोकांची लूट करत नसत, ते लोकांचे आश्रित होते, त्यांचे वरिष्ठ नव्हते. न्याय यथायोग्य मिळत असे, कोर्टाची पायरी चढायची नाही असा सामान्य नियम असे. त्यांना भुलवून वकिलाकडे नेणारे दलाल नव्हते. हा दुष्ट प्रकार सुद्धा राजधान्यामध्ये आणि त्यांच्या आसपास दिसून येई. सर्वसामान्य प्रजाजन स्वतंत्र वृत्तीचे राहत आणि आपापल्या शेतकीचा व्यवसाय करीत, खऱ्या स्वराज्याचा ते उपभोग घेत होते. गांधीजींच्या निरीक्षणानुसार खेड्यामधले लोक वाटेल त्या ठिकाणी शौचाला बसतात, घराच्या अंगणात किंवा परसात सुद्धा बसतात. शौच झाल्यानंतर मैला झाकून टाकण्याची कोणी काळजी घेत नाही. खेड्यातले रस्ते स्वच्छ ठेवण्यात येत नाहीत. जिकडे तिकडे मातीचे ढीग दृष्टीला पडतात. या मातीतून चालायला माणसांना आणि बैलांनाही त्रास होतो. पाण्याचा तलाव असेल तर भांडी त्यातच घासून धुतात. मुलं माणसं त्याच काठावर शौचाला बसतात आणि तलावात जाऊन धुतात. तेच पाणी पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या कामाला वापरलं जातं. घरं बांधताना कसलाही नियम पाळण्यात येत नाही. शेजाऱ्याच्या गैरसोयीचा विचार केला जात नाही. तसंच या घरात राहणाऱ्यांना स्वतःला पुरेसा उजेड आणि हवा मिळते की नाही इकडेही लक्ष पुरवलं जात नाही. खेड्यातल्या लोकांमध्ये एकमेकांशी सहकार करण्याची वृत्ती नसल्यामुळे स्वतःचं शरीर राहण्याच्या दृष्टीनं आवश्यक अशी धान्य आणि पदार्थ ते तयार करत नाहीत. आपल्या रिकामपणाच्या वेळेचा सदुपयोग करत

नाहीत किंवा त्यांना तो करणं शक्यही होत नाही. हळूहळू जमीन उरखडून कसं बसावं एवढीच उद्योगाची मर्यादा त्यांच्या बाबतीत पडत चालली आहे. हिंदुस्तानच्या लहान लहान आणि अशास्त्रीय पद्धतीच्या शेतजमिनीतली शेती ही फायद्याची नाही हे फार थोड्यांना ठाऊक आहे. खेड्यातली माणसं निष्प्राण जीवन जगत असतात. त्यांचं जगणं म्हणजे मंदगतीनं होणारी उपासमारीची क्रिया आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असतो. सावकार त्यांना कर्ज देतो कारण त्याला दुसरं करणं शक्यच नसतं. तो जर देणार नाही तर सारस त्याला गमवावं लागेल. खेड्यातल्या या कर्जपद्धतीचा तपास करताना माणूस घोटाळ्यात पडतो. कितीही मेहनतीने चौकशीचं काम केलं तरी त्यासंबंधीचं आपलं ज्ञान बरोबरच राहतं. कर्जाच्या बोजानं मानसिक आणि शारीरिक दुर्बलता येते. गांधीजींचं निरीक्षण अचूक होतं. हल्ली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मागे कर्जाचा बोजा हे कारण महत्त्वाचं ठरतं आहे.

0: गांधी वंदना हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमाचं लेखन केलं होतं व्ही व्ही घाणेकर यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनायक मोरे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. तत्पूर्वी हे एक निवेदन.
1: श्रोतो हो आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात.

0: येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: सकाळचे 10:15 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही सुगम गीत. कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकण्यापूर्वी हा व्यावसायिक संदेश.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी,
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
5: झाली सोय.
4: कशाची?
5: पिंकीच्या फीची.
4: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
6: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं हे गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: श्रोते हो, सुगम गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी हे एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असेल तर बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे, त्यामुळे स्वतः काळजी घ्या आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. सुरक्षित रहा, थंड रहा आणि यासाठीच आकाशवाणीवरची गाणीही ऐकत रहा.

श्रोते हो, हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा. गीतरचना होती राम मोरे यांची आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आणि याबरोबरच मराठी सुगम गीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही स्थानिक निवेदनं. हे पहिलं निवेदन आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या संस्थेकडून आलेलं. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. प्रवेश परीक्षेचे तपशील याप्रमाणे. परीक्षेची तारीख 5 जून 2026 आणि यासाठी अंतिम नोंदणीची तारीख आहे, माफ करा, नोंदणीची अंतिम तारीख आहे 1 जून 2026. संपर्कासाठी क्रमांक 906-711-1597. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या संस्थेविषयीची आणि या परीक्षेविषयीची अधिक माहिती आपल्याला www.deepastambha.org या संकेतस्थळावरही मिळू शकेल. हे दुसरं निवेदन आहे जागृती अंध मुलींची शाळा यांच्याकडून. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे, या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून त्याबरोबरच त्यांना संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षण दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी संपर्कासाठी क्रमांक 965-782-83-63. संपर्कासाठी क्रमांक पुन्हा एकदा 965-782-83-63. आता काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. झिया इम्रान मानकर ही 19 वर्षे वयाची युवती, फ्लॅट क्रमांक 401, टॉवर नंबर 1, ग्रीन पार्क, कॅप्रिकॉन सोसायटी, कोंढवा खुर्द, पुणे येथून 22 मे 2026 या दिवशी घरातून कॉलेजला जाते असं सांगून निघून गेली आहे. ती अद्याप परत आलेली नाही. तिचं वर्णन याप्रमाणे आहे. वर्ण गोरा, अंगानं

मध्यम अंगकाठी, उंची साधारण 5 फूट, केस काळे आणि लांब, चेहरा गोल, नाक सरळ. बेपत्ता होतेवेळी तिनं अंगात काळ्या रंगाचा बुरखा आणि ग्रे रंगाची चप्पल परिधान केली होती. अशा वर्णनाची युवती कुणाला कुठे आढळून आल्यास अथवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर इथं संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. श्रोतेहो, काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत हीर रांझा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. गीतकार होते कैफी आझमी आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, आज चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि गीतकार योगेश या दोघांचाही स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगानं आपण पृथ्वी थिएटरतर्फे प्रस्तुत झालेल्या चित्रपटातील काही गाणी आणि योगेश यांनी लिहिलेली काही चित्रपटगीतं ऐकणार आहोत. यानंतर ऐकूयात रफी मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत जानवर या चित्रपटातलं. हसरत जयपुरी यांची रचना आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत आनंद या चित्रपटासाठी मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत. योगेश यांची रचना तर सलील चौधरी यांचं संगीत आहे.

मुघले आजम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शकील बदायूनी यांची रचना होती आणि नौशाद यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आज पृथ्वीराज कपूर आणि गीतकार योगेश यांचा स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगानं आपण पृथ्वीराज थिएटरतर्फे प्रस्तुत चित्रपटातली काही गाणी तर योगेश यांनी चित्रपटासाठी लिहिलेली काही गाणी ऐकत आहोत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं गीत. चित्रपट आहे कल आज और कल. गीतकार नीरज तर संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत आवारा या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं. शैलेंद्र यांचं संगीत आणि शंकर जयकिशन, माफ करा, शैलेंद्र यांचे शब्द आणि शंकर जयकिशन यांचं संगीत.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत अपर्णा गुरव यांचं गायन. राग अहिर ललत, त्यांना तबल्यावर साथ आहे मिलिंद गुरव यांची, तर संवादिनीवर आहेत शुभांगी भावसार. ऐकूयात अपर्णा गुरव यांचं गायन.

0: श्रोत्याहो, अपर्णा गुरव यांच्या स्वरात आपण राग अहिर ललत ऐकलात आमच्या शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात. सकाळचे 11:29 होत आहेत. ऐकूयात एक निवेदन.
1: श्रोतोहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

0: जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता विशेष गीतगंगा या कार्यक्रमात ऐकूयात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग 3. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
0: नमस्कार श्रोते हो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकतो आहोत युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा. या गप्पांचा आज 3. विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो

0: गायत्री, आपण बोलण्याची सुरुवात लताबाईंच्या आठवणीनं केली. एक आणखी आठवण ताजी आपल्याला, जी खूप चटका लावून गेली, रमेश देवांची. जसं तू आईसोबत रेडिओ ऐकलास, तसं कदाचित त्यांच्याकडून जुन्या मराठी सिनेमांचं असेल किंवा रमेश देवांसारख्या कलाकारांविषयी तू ऐकलं असेल किंवा बघितलंही असेल काही त्यांचं, असं काही आठवतंय?
1: अर्थात मी आईकडनं ऐकलेलं आहे की ते तिचे मराठीतले फेवरेट हिरो होते आणि ती कायम म्हणते की रमेश देव आणि त्यांच्या वाईफ सीमा देव यांची जी जोडी होती ती इतकी एव्हरग्रीन होती आणि ती इतकी आवडायची सगळ्यांना आणि त्यांची त्यांची जी एक एनर्जी आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि आई पण म्हणते कायम ते एकदम फिटनेसमध्ये होते. तर येस, मी खूप ऐकलंय आणि त्याच्यामुळे मी काही गाणी पण ऐकलीत आईच्या मुळे त्यांची. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर मला कधी काम करायची संधी नाही मिळाली दुर्दैवाने त्यांच्याबरोबर, पण असं कुठल्या अवॉर्ड फंक्शनला किंवा अशा ठिकाणी मी त्यांना बघितलेलं आहे किंवा मी ते लांबूनच बघितलेलं आहे, पण ते इतके एनर्जेटिक वाटले मला कायम. त्यांचं एज आणि त्यांची एनर्जी ह्याच्यात मला कुठेच हे कळलंच नाही कॅल्क्युलेशन काय की ही वॉज व्हेरी एजेड वेन आय मेट हिम, पण त्यांचं वय अजिबात कळत नाही त्यांच्या फिटनेसवरून आणि त्यांच्या उत्साहावरून. आणि टू टेल यू की ते अजूनही खूप हँडसम होते, सो इतके कमाल व्यक्तिमत्व आणि इतकं कमाल त्यांचं करिअर स्पॅनिंग सो मेनी इयर्स, सो आजच्या ह्या कार्यक्रमात त्यांच्याबद्दल आय फील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. आणि दोनच दिवसांपूर्वी, जाण्याच्या 2 दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवसही होता.
1: Exactly.
0: आणि अशा दिवशी विविध भारतीवरनं आमच्या संग्रहातील मुलाखती आम्ही लावत असतो, तर त्यात त्यांची ती मुलाखत सुरू होती आणि कसं त्यांनी सीमादेवांना प्रपोज केलं होतं याविषयीचा इतका रंजक किस्सा सांगितलेला आहे की ते लोक आणखी तो पुन्हा पुन्हा तो कार्यक्रम ऐकत असताना त्याला प्रतिसाद देतात की म्हणजे शूटिंगच्याच दरम्यान त्यांनी त्यांना प्रपोज केलं. त्याच्या आधी खूप वेळ खरं भेटायचे पण यांची हिंमत होत नव्हती सगळ्यांसमोर बोलणं.
1: ते यंग पण इतर एकत्र दोघं खूप कमालच दिसत असतील, पण आत्ताही ते इतके फ्रेश आणि एवढे एव्हरग्रीन वाटायचे की आत्ताच्या कुठल्याही नवीन कपलला एकदम तोडीस तोड असतील,
0: प्रश्नच नाही.
1: एवढे ते यंग आणि एनर्जेटिक आणि तो फ्रेशनेस एक चेहऱ्यावरती होता आणि इट इज व्हेरी इन्स्पायरिंग.
0: प्रश्नच नाही. इन्स्पायरिंग म्हणतो आता प्रत्यक्ष कार्यक्रमात

0: उल्लेख केला स्टेजवरच्या, तिथेही एका गाण्यात प्रत्यक्ष लाईव्ह सुरू असताना नृत्य वगैरे करणं हे 90 दिनंतर त्यांनी केलेलं आहे,
1: एक्झॅक्टली एक्झॅक्टली
0: आणि सीमादेव सोबत आहेत तिकडे अजून
1: एक्झॅक्टली.
0: ती सगळी
1: तर
0: एनर्जी
1: हा
0: त्यांनी.
1: ही एनर्जी, हा फिटनेस, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. एवढं मेंटेन करणं
0: प्रश्न
1: आणि
0: नाही.
1: थ्रू आउट मेंटेन करणं, इट इज अ व्हेरी बिग टास्क. कारण आम्ही, आमचे जे वर्किंग आवर्स असतात ते खूप हेक्टिक असतात, आमचे स्केड्यूल्स खूप हेक्टिक असतात. त्याच्यातून एवढी एनर्जी मेंटेन करणं हे खरंच म्हणजे
0: प्रश्न
1: आउटस्टँडिंग आहे.
0: मला वाटतं काशीनाथ घाणेकर आणि रमेश देव यांची नेहमीच तुलना होत राहिली आहे दिसण्याच्या बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत आणि फॅन फॉलोईंगच्या बाबतीतही. गायत्री योगायोगानं मी आता ज्या गाण्याचा उल्लेख केला की त्यांनी स्टेजवर नृत्य सादर केलं होतं, ते गाणं सूर तेज छेडिता होतं,
1: करेक्ट करेक्ट.
0: ते ऐकलंयस तू? तुला
1: मी
0: आवडेल?
1: ऐकलंय आणि मी ते आईमुळे ऐकलंय. म्हणजे अनेकदा आई हे गाणं गुणगुणत सुद्धा असते,
0: हो
1: त्याच्यामुळे मला हे गाणं माहिती आहे.
0: ओके,
1: सो आपण तेच ऐकूया.
0: नक्की नक्की ऐकूया.
1: येस.

0: खरं तर या सगळ्या कलाकारांच्या आपण आठवणी काढतो आणि आपण नेहमी म्हणतो तसं यांनी आपल्याला कधीच सोडून जाऊ नये, कभी अलविदा कहूच नाही, ना कहना अशी आपली भावना असते. पण पुन्हा पुन्हा यू ही चल अचल राही म्हणत आपल्याला पुढे जावंच लागतं.
1: पण आय फील की ते आपल्याला कधीच अलविदा नाही म्हणणार आहेत, कारण दे आर गोइंग टू लिव्ह थ्रू देअर वर्क आणि ते

0: कायम आपल्याबरोबर असणार आहे. त्या त्यांनी एवढं ग्रेट काम करून ठेवलंय, त्या सगळ्यातून हे सगळे कायम आपल्याबरोबर असणार आहेत,
1: प्रश्नच नाही. म्हणून तर याच विषयावर किती सिनेमा निघतात.
0: करेक्ट.
1: याच नावाचे अनेक सिनेमा, हमें छोडकर मत जाना, कभी अलविदा ना कहना, हा सिनेमा आहे.
0: करेक्ट. जसे शाहरुखचे सगळे सिनेमे आवडतात मला, किंवा शाहरुखचे सगळे सिनेमे मी बघते, तसा हा एक आहे. आणि त्याच्यातलं मितवा हे गाणं मला प्रचंड आवडतं. आणि एकतर परत मी तेच म्हणेन की ते ज्या प्रकारे शूट केलंय, ते एक तो स्टेडियम मध्ये असतो आणि मला तो सगळा फील खूप आवडतो त्या गाण्याचा. आणि मेन म्हणजे शाहरुखच खूप आवडतो, तर त्याला काय करायचं. त्याच्यामुळे पुढचं गाणं आपण मितवा ऐकूया, माझं खूप वन ऑफ माय फेवरेट.
1: पण आम्ही एवढं नाही सोडणार, थोडं आणखी शाहरुखच बोल, चालले गाण्याच्या अनुषंगाने बोल.
0: सर शाहरुख बद्दल, या गाण्याच्या अनुषंगानीपेक्षा शाहरुख बद्दल मला अजून एक सगळ्यात इन्स्पायर करणारी किंवा आवडणारी गोष्ट अशी आहे की एक त्याचा डेव्हिड लेटरमॅनचा इंटरव्ह्यू होता. मी त्याचे बरेच इंटरव्ह्यूज बघते युट्यूबवरती इकडे तिकडे, पण डेव्हिड लेटरमॅनचा इंटरव्ह्यू मी मध्ये त्याचा बघितला. आणि व्हॉट आय लव्ह द मोस्ट अबाउट हिम इज दॅट की त्याला त्याचे फ्लॉज माहिती आहेत आणि तो त्याचे फ्लॉज ऍक्सेप्ट करतो. आणि हे मला खूप आवडतं की एवढा मोठा तो अभिनेता आहे आणि ही इज ऑल्सो अ लेजेंडरी ऍक्टर, एवढा मोठा सुपरस्टार आहे आणि ही नोज हिज फ्लॉज आणि ऍक्सेप्ट देम.
1: बरोबर.
0: आणि मला हे कुठेतरी खूप ही गोष्ट मला शिकण्यासारखी वाटते, कारण जेव्हा आपण आपले फ्लॉज ऍक्सेप्ट करतो तेव्हा आपण आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती वर्क करून किंवा आपल्या फ्लॉजवरती सुद्धा आपण काम करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि आय फील की दॅट इज व्हॉट ही हॅज ऑलवेज डन. आणि म्हणूनच तो आज जिथे आहे तिथे आहे. आणि दॅट इज व्हॉट इन्स्पायर्स मी. आणि मला म्हणूनच त्याचे सिनेमे, त्याचे इंटरव्ह्यूज हे मला खूप बघावं असं वाटतं, त्याचा अभ्यास करावा असं वाटतो की कसं या माणसानी इतकं कमाल काम केलंय आतापर्यंत इतकी वर्ष. आणि तो अजूनही करतोय आणि अजूनही तो चार्म त्याच्यामध्ये आहे. आफ्टर सो मेनी इयर्स ही हॅज दिस चाइल्ड लाईक एनर्जी, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं त्याचं सगळं बघायला.

0: पुढचं गाणं कुठलं निवडलेस?
1: पुढचं गाणं सुद्धा एक अतिशय अतिशय अतिशय आवडता मूवी आहे माझा, रंग दे बसंती. आय मीन कोणाला आवडत नाही तो मूवी, पण मला तो भयंकर आवडतो. आणि मी तो अनेकदा तोही मी, आणि मला ही एक सवय आहे की मला एखादा सिनेमा आवडला की मी तो परत परत बघते.
0: तर गाण्यासारखंच गाणं आपण जसं पुन्हा
1: परत परत ऐकतो. तर रंग दे बसंती हा जो मूवी आहे त्याच्यातलं रूबरू हे गाणं मला खूप आवडतं.
0: एनर्जी आहे त्या गाण्यात,
1: काय एनर्जी आहे. आणि मूवी पण खूप ग्रेट मूवी आहे, वन ऑफ द ग्रेट मूवीज. आणि ए आर रेहमानचं म्युझिक आहे. आणि व्हॉट एल्स डू यू वॉन्ट, इतकं सगळं सुंदर जुळून आलं. आणि सगळ्यांची कामं, होल स्टोरी, आणि म्हणजे तो सिनेमा लावला की थांबावासाच वाटत नाही.
0: बरोबर,
1: इतका
0: मला 3 Idiots तर त्याचं पुढचं व्हर्जनच वाटतो नेहमी. साधारणतः सगळी टीम वगैरे तशीच आहे, ती
1: तशीच आहे. करेक्ट करेक्ट,
0: स्टोरी लाईन तशी जाणारी की त्यांची समजा पुढची आयुष्य काय असतील तर ही असू शकतील.
1: नेक्स्ट जेन,
0: नेक्स्ट जेन,
1: नेक्स्ट जेन.
0: त्यातलं गाणं कुठलं म्हणाली?
1: रूबरू.
0: रूबरू.

0: वा, खूपच छान. आता आपण पुन्हा दोघं रूबरू होऊया. या हसण्याला आणखी पुढे नेणारं म्हण किंवा या गप्पांना आणखी पुढे नेणारं गाणं कुठलं आहे तुझ्याकडचं?
1: सो एक खूप हॅपी सॉन्ग आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट मला खूप आवडतो. आणि त्याच्यातलं म्हणजे हा मूवी असा आहे जो मी कधीही लावून बघू शकते,
0: मी पण
1: कधी मी बघू शकते आणि कितीही वेळा बघू शकते आणि कुठलाही सीन बघू शकते, इतका तो एन्जॉयबल आहे. आणि असं नो टेन्शन आणि खूप एकदम चिल सीनचा मूवी आहे. आणि येस, आणि एक मला ट्रॅव्हल करायला खूप आवडत असल्यामुळेही मला तो मूवी बघायला खूप आवडतो. तर त्याच्यातलं एक सूरज की बाहों में गाणं आहे जे मला खूप आवडतं, कारण त्याचं खूप हॅपी फील देणारं गाणं आहे. कधी मला थोडस मे बी लो वाटत असेल किंवा मूड ऑफ असेल तर मे बी मी बरेचदा हे गाणं लावते आणि माझा मूड अपलिफ्ट होतो. सो आपण ते गाणं ऐकूया की जे कोण आता लो फील करत असतील, कोणी सॅड फील करत असतील, त्यांचा मूड अपलिफ्ट होईल हे गाणं
0: आणि त्यातनं हेही लोकांना कळेल की गायत्रीचा सुद्धा मूड ऑफ होतो, त्याच्यामुळे अगदी
1: सगळ्यांचा होतो मूड ऑफ
0: अगदी. कारण आपल्याला प्रत्येकच क्षण हा आपल्यासारखा आपल्या मनासारखा जगता येईल असं होत नाही.
1: ऍब्सोल्युटली. आणि आपल्याला आता गेले 2 वर्ष जे कोरोनाचे होते त्याच्यामध्ये सगळ्यांनाच समजलंय आता की मेंटल हेल्थ किती महत्वाची आहे.
0: बरोबर.
1: आणि जशी आपण ताप आल्यावरती आपण एका डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो आपला ताप थांबत नसेल तर तसंच आपल्याला जर मेंटली त्रास होत असेल तर इट इज ओके टू टेक हेल्प. आणि ओके पेक्षा यू शूड टेक हेल्प, कारण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक असू शकतं तुमच्यासाठी. जसा ताप किंवा सर्दी किंवा खोकला किंवा दुसरा कुठलाही शारीरिक आजार जसा असू शकतो धोकादायक, तसा एखादं मेंटल कंडिशन पण तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. बरेचदा आपल्याला कळत नाही, पण इट इज बेटर टू गेट युअर सेल्फ चेक्ड सो दॅट तुम्ही परत एकदा चांगल्या एक राईट पाथवर मेंटली तुम्ही येऊ शकाल.
0: बरोबर.

गायत्री, आत्ताचं हे गाणं तू जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाचं निवडलंय. आपल्या गप्पांचा हा तिसरा भाग इथे संपतोय. आपण मात्र दोबारा भेटणार आहोत चौथ्या भागामध्ये. अभिनेत्री गायत्री दातार हिचं हे जिंदगी भर हसणं आणि तिच्याशी मनमोकळ्या गप्पा चौथ्या भागात ऐका याच वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आणि ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: श्रोते हो, विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज यामध्ये युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग तिसरा होता. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ट्यून केलेलं चॅनल आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ कार्यक्रम. आज यामध्ये ऐकणार आहोत स्त्री आरोग्याची 52 याचा भाग 22वा. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर वैजयंती पटवर्धन. आवली आकाशाची सावली याचा भाग 7वा. लेखन अनुराधा म्हात्रे, निवेदन प्रसाद कुलकर्णी. आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा

याचाही भाग 83 आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन, तर आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा वनिता मंडळ कार्यक्रम आता ऐकूयात.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूयात स्त्री आरोग्याची बावन्नी या सदराने. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
2: नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री आरोग्याची 52 या भागामध्ये मी डॉक्टर वैजयंती पटवर्धन पुन्हा एकदा स्वागत करते. मैत्रिणींनो, 28 मे हा दिवस मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच मासिक पाळीतली स्वच्छता. आणि आज मीही तुमच्याशी मासिक पाळीची स्वच्छता, लाज नव्हे जागरूकता या विषयावरतीच थोडंसं बोलणार आहे. मैत्रिणींनो, तिच्या आयुष्यातली पहिली पाळी खरं तर हा आनंदाचा क्षण असायला हवा, पण अनेक घरांमध्ये आज सुद्धा तो भीती, लाज किंवा गुप्ततेचा पहिला धडा असं म्हणूनच त्याकडे पाहिलं जातो. आणि म्हणून आज उघडपणे आपण बोलणार आहोत ते मासिक पाळीची स्वच्छता या विषयाबद्दल. हा एक कसा विषय आहे जो शरीराशी संबंधित आहे पण अजूनही समाजाच्या सावलीत आणि कुठेतरी लपवण्यात अशा अवस्थेमध्ये आपण सगळ्याजणी जगत आहोत. तर मुळामध्ये मासिक पाळीबद्दलच थोडंसं आपण बोलूया. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर दर महिन्याला स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाशयाचं आतलं जे आवरण असतं, ज्याला एंडोमेट्रियम असं शास्त्रीय भाषेत म्हणतात, ते तयार होत असतं. आणि ही सगळी तयारी निसर्ग गर्भधारणेच्या दृष्टीने प्रत्येक महिन्यामध्ये करत असतो. जर त्या महिन्यामध्ये गर्भधारणा झाली नाही तर हे आवरण जे वाढलेलं होतं ते निकामी होतं आणि मग रक्तमिश्रित स्त्रावाच्या स्वरूपात ते तिच्या योनीमार्गातनं बाहेर पडतं, ज्याला आपण मासिक पाळी आली असं म्हणतो. तेव्हा ही एक नैसर्गिक आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी अशी प्रक्रिया आहे. मग एवढी ही नैसर्गिक गोष्ट जर आहे तर त्याला अशुद्ध का वाटतं आपल्याला? तर त्या काळामध्ये आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर त्याला अशुद्ध मानणं हे योग्य आहे. पाळी ही अतिशय नैसर्गिक आणि शुद्ध अशीच गोष्ट आहे, पण यावेळेला जर आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्या शरीरावरती त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर बॅक्टेरियल वजायनोसिस म्हणजे योनीमार्गाचं इन्फेक्शन, लघवीच्या ट्रॅकचं इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन म्हणजे एक प्रकारच्या बुरशीचं इन्फेक्शन, त्वचेवरती रॅशेस जे योनीमार्गाच्या बाह्य भागावरती येतात, या सगळ्या गोष्टी आपण स्वच्छता पाळली नाही तर नक्कीच आपल्याला होऊ शकतात. म्हणजे नेमकं काय करायचंय तर सॅनिटरी पॅड जी सामान्यतः वापरली जातात ती दर 4 ते 6 तासांनी बदलणं हे आवश्यक आहे, विशेषतः पहिले 2 किंवा 3 दिवस ज्यावेळेला आपल्याला रक्तस्राव जास्ती होत असतो. मेन्स्ट्रुअल कप ज्या स्त्रिया वापरत असतील त्यांनी ते योग्य प्रकारे धुवून आणि स्टरिलाइज करून वापरणं हे महत्वाचं आहे. जननेंद्रियाचा भाग हा कोरडा आणि स्वच्छ ठेवायला हवा. त्यासाठी साबणाचा किंवा सुगंधी केमिकल्स, काही मैत्रिणी परफ्यूम सुद्धा वापरतात, तर हे सगळं आपण

0: टाळायला हवं. कॉटनचे अंडर क्लोथ्स वापरणं हे पण गरजेचं आहे. आणि त्यावेळेला जर आपण साधे कपडे वापरत असाल पॅड्सच्या जागी, जे दर चारपैकी एक स्त्री आज सुद्धा वापरतीये, तर तिने मात्र ते कपडे विशेष चांगल्या पद्धतीने धुवून पूर्णपणे कोरडे करून निर्जंतुक करून वापरणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा मैत्रिणींनो, खरी समस्या ही वैद्यकीय नाहीये तर ती सामाजिक आहे. आजही कितीतरी घरात मुलींना किंवा स्त्रियांना सांगितलं जातं किचनमध्ये जाऊ नको, देवाला हात लावू नको, बाजूला बस. मी हा प्रश्न विचारते की पाळी आलेली मुलगी अशुद्ध आहे की विचार अजूनही अशुद्ध आहेत. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, मला परत परत सांगायचंय की पिरियड्स इज नॉट अ प्रॉब्लेम, बट इग्नोरन्स इज डेफिनेटली अ प्रॉब्लेम. शाळा, पालक, डॉक्टर सगळ्यांनीच हे आपल्या मुलींना शिकवायचंय. ही कमजोरी नाहीये, ही आपली सगळ्यांची शक्ती आहे, ताकद आहे. आजपासून पाळीबद्दल लक्षात ठेवूया की पाळी येणं ही लाज वाटायची गोष्ट नाहीये, तर त्याविषयी आपण जागरूकता पसरवायची. स्वच्छता ही सवय नाहीये तर आपली सुरक्षितता आहे, आपला स्वाभिमान आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: मैत्रिणींनो, आताच आपण स्त्री आरोग्याची बावन्नी हे सदर ऐकलत. सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. तर मैत्रिणींनो, आता ऐकूयात एक छानसे गीत. हे गीत आहे संदीप खरे यांचं आणि गायलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

0: आवली, आकाशाची सावली, तुकाराम महाराज परमात्म्याच्या भक्तीत अधिक अधिक रंगत चालले होते, कीर्तनही करू लागले होते. आजूबाजूचे काही लोक त्यांना कीर्तनात साथ देत असत. त्यांची कीर्ती ऐकून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी त्यांचा सन्मान केला, त्यांना नजराणा पाठवला. तुकाराम महाराजांनी मात्र किंचितही मोह न धरता तो नम्रपणे परत पाठवला. ज्ञानेश्वर माऊलींनी एका भक्ताला तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेण्याबाबत दृष्टांत दिला. महाराज सतत चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करत. त्यांच्याकडची म्हैस चोरीला गेल्यानंतर महाराजांना स्वतःमध्येच दोष दिसायला लागला. असं हे जगावेगळं आत्मपरीक्षण होत.
1: आमच्या बुवांना अलीकडे परमेश्वराखेरीज जगात दुसरं काही दिसत नव्हतं. त्यांचं मन परमेश्वराला घट्ट चिकटून बसलं होतं. ते म्हणायचे,
0: आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली आज. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा आनंद झाला. प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी. विठ्ठला, आता माझं मन कुठेही धावणार नाही. तुझ्या दर्शनानी संसारातल्या संकटांनी झालेला सगळा क्षीण निघून गेला. तुझ्या चरणापाशी जो आनंद मिळाला तो जगात कुठेच मिळणार नाही. पांडुरंग पांडुरंग, मग मी कशाला कुठे धावू.
1: त्या काळ्याच्या पायाशी काय एवढा आनंद आहे कोण जाणे. पण एक मात्र होतं,

0: महाराज सतत आनंदात असायचे. सगळ्यांशी अगदी प्रेमाचा व्यवहार. जणू काही त्यांचा तो लाडका काळ्याच त्यांच्या समोर उभा आहे.
1: कसं आहे आवले? अगं, प्रत्येकात परमेश्वर असतोच, त्यामुळे सगळ्यांबद्दलच आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे.
0: त्यांचं मन तर लोण्याहून मऊ झालं होतं. एकदा काय झालं, महाराज रानातून पायवाट तुडवत चालले होते. त्यांची चाहूल लागताच पक्ष्यांचा एक थवा उडून गेला. या गोष्टीचं सुद्धा त्यांना वाईट वाटलं. ते स्वतःशीच खंत करू लागले.
1: अरे अरे पांडुरंगा, या पक्ष्यांना माझी भीती वाटली म्हणजे माझ्यात अजूनही निर्वैरता आलेली नाही. खरं तर माझ्याबद्दल कोणाला भीती वाटायला नको. मी तुपणा संपला पाहिजे पांडुरंगा. या विश्वात सर्वत्र तूच आहेस पांडुरंग, आहे माझ्यातही तोच आहे. म्हणून हे विश्व म्हणजे मी आहे आणि मी म्हणजेच विश्व आहे. माझीच मला कशी भीती वाटेल? त्यामुळे इतरांनाही माझी भीती वाटायला नको पांडुरंगा. ही अवस्था माझ्या जेव्हा येईल तेव्हाच खरी पांडुरंग कृपा झाली असं समजायचं.
0: ढोंगी लोकांबद्दल मात्र त्यांना फार चीड होती. कलियुगी घरोघरी संत झालेत, पण नावाचे संत निव्वळ पोटासाठी सोंग काढतात हो, असं ते म्हणायचे. आणि अशा ढोंगी लोकांचे वाभाडे काढायचे.
1: ऐसे संत झाले कली, तोंडी तमाखूची निळी. पांडुरंगा, ऐसे संत झाले कली, तोंडी तमाखूची नळी. स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली. भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग, तेथे कैचा पांडुरंग. जनहो, अहो हे सगळे ढोंगी संत यांनी स्नान संध्या बुडवली आणि तोंडात तंबाखूची गोळी धरली. यांचं साधन काय? तर भांग आणि मद्यपान. आता तुम्हीच सांगा, अशांना संत म्हणावं का? अहो यांच्या ठाई पांडुरंग कधीतरी भेटेल का हो? अहो विचार करा लोक हो, ढोंगी लोकांना भुलू नका. लक्षात ठेवा, माझ्या पांडुरंगाला फक्त निर्मळ भाव पाहिजे हो, दुसरं काही नको. नवस सायास करून देवाला मिळवता येत नाही आणि म्हणून अंधश्रद्धेला बळी पडू नका पांडुरंग. पांडुरंग अहो, आता साधी गोष्ट बघा. नवसे कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती?
0: देवाची भक्ती करता करता महाराज हळूहळू देवच बनत चालले होते. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो, अशी त्यांची अवस्था झाली. गावातली काही लोक भक्तिभावाने त्यांचा आदर करायला लागली होती. एकदा एका शेतकऱ्याने मोठ्या प्रेमाने महाराजांना त्यांच्या शेतावर ऊसाचं रस प्यायला बोलवलं. त्याचा भाव जाणून महाराजही गेले. परत येताना त्या शेतकऱ्याने आमच्या लेकरांसाठी म्हणून ऊसाची मोळी बांधून दिली. महाराज घरात आले तेव्हा त्यांच्या हातात ऊसाच्या 2-3 कांड्याच होत्या. मला मोठं आश्चर्य वाटलं, एवढाच ऊस कसा काय देईल शेतकरी? मी त्याबाबत त्यांना विचारलं.
1: अगं आवले, काय सांगू तुला. अगं वाटेत येताना एक लहान मुलगी भेटली. माझ्याकडची ऊसाची मोळी बघून ती म्हणायला लागली, काका मला ऊस द्या ना, मला ऊस आवडतो फार. अगं मग काय, मी तिला ऊस दिला. एवढ्यात बरीच पोरं जमा झाली आणि सगळेच गलका करू लागले, मला ऊस द्या, मला ऊस द्या. झालं, मी ऊस देऊन टाकला पांडुरंग. पांडुरंग आणि तुला सांगतो आवले, हा हा म्हणता जवळजवळ सगळाच ऊस संपला बरं. हा एवढाच काय तो उरला, तो घेऊन आलो झालं आपल्या मुलांसाठी. शेवटी आपली पोरं काय आणि गावातली पोरं काय, अगं आपल्याला वेगळी काय, सगळी लेकरं आपल्याला सारखीच. अगं आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलंच आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. पांडुरंग पांडुरंग, आपल्याला जमेल तेवढा आपण हा माऊलींचा आदेश पाळत जावं बरं का.

0: महाराज आता स्वतःपुरते किंवा कुटुंबापुरते उरले नव्हते. रोज रोज ऐकून मलाही त्यांची बरीचशी वचनं पाठ झाली आहेत. म्हणून त्यांच्याच भाषेत सांगते, उरलो उपकारा पुरता हीच त्यांची भूमिका होती. आता हेच बघा ना, देहूचा बाजार भरायचा ती जागा उंच सखल होती, खास कळगे होते. आमच्या या परोपकारी बुवांना काही ते बघवे ना. एक दिवस तांबडं फुटायच्या वक्ताला झाडू कुदळ फावडं घेऊन गेले तिकडे. अर्धा दिवस खपून सगळी जागा ठाकठीक केली. मी म्हणते, पण एवढं सगळं करायचं काय नडलं होतं? किती वरीस झाले, पण दुसरं कोणाला झाली का बुद्धी जागा साफ करायची? जो तो म्हणायचा, आपल्याला काय करायचं आहे, माझं थोडंच काम आहे. यांना मात्र लोकांचा फार कळवळा. आहो, सगळ्या जगाचाच मक्ता यांनी घेतलाय. कोणताच भेदभाव न ठेवता ते सर्वांच्या मदतीला धावून जायचे. आता हेच बघा ना, एकदा एक म्हातारी बाई मोठ्या कष्टाने पाण्याचा हंडा उचलत होते.
1: माऊली माऊली थांबा, अहो कशाला एवढा जड हंडा उचलताय? मी उचलून देतो. कुठे राहता तुम्ही? मी घरापर्यंत हंडा पोचवून देतो.
0: कोण? आंबिल्याचा नारे तू? देवळात भजन कीर्तन करतोस म्हणे? जा बाबा जा, मी तिकडे लई लांब राहते गावच्या टोकाला. तुला कशाला रे बाबा उगाच कष्ट?
1: माऊली अहो कष्ट कसे होतील मला? आता माझी माय असती तर नसता का उचलला हंडा मी?
0: महाराजांच्या या स्वभावाचा लोक गैरफायदाही घ्यायचे. त्यांना काय, राबवून घ्यायला फुकटचा माणूस मिळायचा ना. बुवाने अशी हलकी सलकी कामं केलेली मला मात्र अजिबात खपायचं नाही. मला फार राग यायचा, पण बुवांना त्याचं काहीच सोयरं सुतक नसायचं. ते शांतपणे माझी समजूत घालायचे.
1: आवले अगं, भगवंतानी गीतेत शारीर तप सांगितलेलं आहे. लोकांच्या कामासाठी काया झिजवणं हे एक प्रकारचं शारीर तप आहे. बरं का अवलाबाई? अग, यातून दास्य भक्ती घडते. दास्य भक्ती म्हणजे मी तुझा दास आहे अशी केवळ भावना नाही, तर लोकांमध्ये असलेल्या नारायणाची सेवा करणं ही दास्य भक्ती आहे. भूतमात्रात हरी दिसायला लागला की निष्काम सेवा घडते. जनता जनार्दनाची सेवा हीच खऱ्या अर्थाने दास्य भक्ती आहे. कळलं का अवलाबाई?
0: दास्य भक्ती म्हणे, जाऊ दे, नेहमीच आहे यांचं. अहो, केवळ माणसांचाच नाही तर मुक्या प्राण्यांचा सुद्धा महाराजांना कळवळा होता. त्यावेळी दुष्काळाचं संकट नुकतंच संपत आलं होतं. थोडाफार पाऊस पडला होता, त्यामुळे रानात गवत उगवलं होतं. दुष्काळामुळे जनावरं पार खंगून गेली होती. त्यांच्यामध्ये उभं राहायचं सुद्धा बळ नव्हतं. एकदा महाराजांनी रस्त्याच्या कडेला अशी क्षीण झालेली जनावरं पाहिली आणि धावतच घरात आले. खुरपं घेऊन रानातलं गवत काढून आणलं. त्या भुकेलेल्या जनावरांपुढे गवत टाकून त्यांना तृप्त केलं. बुवांनी मला एकनाथ महाराजांची गोष्ट सांगितली होती. रामेश्वरावरून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली होती म्हणे. त्याचीच आठवण झाली मला या प्रसंगाने. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.

0: आवली आकाशाची सावली,
1: आताच आपण आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग सातवा ऐकला. लेखिका होत्या अनुराधा म्हात्रे, निवेदन प्रसाद कुलकर्णी, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी.

तर मैत्रिणींनो, आता यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत संस्कृतीच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची निलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: नमस्कार. दरवर्षी 21 जून हा दिवस आपण विश्व योग दिवस म्हणून साजरा करतो. हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस हे या दिवसाचं महत्व आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपली योग साधनेची प्राचीन परंपरा आज जागतिक पातळीवर जाऊन पोचलेली आहे. याविषयीच आज आपण अधिक जाणून घेऊया आपल्या तज्ज्ञांकडून. डॉक्टर अंबरीश खरे हे पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि भारतीय विद्या म्हणजे इंडॉलॉजी विभागाचे समन्वयक आहेत. स्वतः आयुर्वेदाचार्य आणि संस्कृत तज्ज्ञ आहेत. अथर्ववेद या विषयात त्यांनी PhD प्राप्त केली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शोधनिबंध सादर केले आहेत. यांच्या नावावर 7 पुस्तके, 35 शोधनिबंध, 50 हून अधिक ललित लेखन आणि सगळ्यात महत्वाचा असा पंडित सातवळेकर पुरस्कार हे सर्व यांना प्राप्त झालेले आहे. असे तज्ज्ञ आज आपल्याला लाभले आहेत हा एक छान योग आहे. त्यांच्याकडून आज आपण योग या विषयाबद्दल आणखीन जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार.
0: आज आम्हाला योगाविषयी जाणून घ्यायचं आहे तर मला एक अतिशय मूलभूत अशी शंका आहे की आपण एरवी आज छान योग आला किंवा माझ्या नशिबात योग नव्हता असे शब्द वापरतो, पण योगशास्त्रातली किंवा योग साधनेतली योग ही संकल्पना नेमकी काय आहे आणि तो शब्द कसा किंवा त्याची व्याख्या काय याविषयी जरा आपण स्पष्ट करा.
1: अगदी मार्मिक प्रश्न आहे. संस्कृत भाषेचं खरं तर हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल की त्याच्यामध्ये एकाच शब्दाच्या अनेक वेगवेगळ्या अर्थच्छटा असू शकतात आणि त्यांचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. योग या शब्दाबद्दल बोलायचं तर त्याचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मुळामध्ये युज म्हणजे जोडणे या अर्थाचा जो धातू आहे संस्कृतमध्ये त्याच्यापासून योग हा शब्द तयार झालेला आहे. आता हा जो योग शब्द आहे त्याचा जोडण्याशी काहीतरी संबंध प्रस्थापित करण्याशी संबंध असेल हे तर उघडच आहे, पण तो वेगवेगळ्या अर्थाने वापरताना जसं आता तुम्ही म्हणलात की अमुक एक योग असणं किंवा योग नव्हता अशा पद्धतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या योग शब्दाचा अर्थ ती गोष्ट येणं आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या समोर आणि त्याच्याशी आपला संबंध प्रस्थापित होणं हे अपेक्षित आहे. आपल्याला भगवंताचं योगक्षेमम वहाम्यहम हे वचन सुद्धा आठवत असेल ज्याच्यामध्ये योग या शब्दाचा काय अर्थ होतो, तर तिथे सुद्धा अप्राप्तस्य प्राप्तीही म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाहीये ती गोष्ट भगवंत आपल्याला प्राप्त करून देतो त्याला सुद्धा योग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे काहीतरी नवीन एक संबंध प्रस्थापित होणं, एक लिंक तयार होणं, कनेक्शन येणं अस्तित्वात हा खरा तर त्याच्यामधला अर्थ आहे. ज्योतिष किंवा पंचांग या दृष्टीने सुद्धा योगाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला दिसतील. जसं आपण म्हणतो की समजा संकष्टी चतुर्थी आहे ती जर मंगळवारी आली तर त्याला अंगारक योग म्हणतात, म्हणजे त्याच्यात विशिष्ट तिथी आणि विशिष्ट वार यांचा एक संबंध प्रस्थापित झालेला आहे. किंवा सोमवारी प्रदोष आला, अमावस्या आली तर सोमप्रदोष किंवा सोमवती असं आपण म्हणतो त्या अमावस्येला. यात सुद्धा वाराचा आणि तिथीचा योग हा अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त पंचांगाची जी 5 अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, त्याच्यात सुद्धा एक योग आहे ज्याच्यामध्ये चंद्र सूर्याचं जे अंतर आहे परस्परांचा आणि त्याच्यानुसार आकाशामध्ये पडणारे 27 भाग हे अपेक्षित आहेत. आणि मग त्याची विष्कंभव, प्रीती, आयुष्मान इथपासून ते वैधृती नावाचा 27वा योग इथपर्यंतचे योग आहेत. हे सगळे वेगवेगळ्या अर्थाने आपण शब्द हे दैनंदिन वापरामध्ये वापरत असतो आणि त्याच्याहून वेगळा प्रकार ज्या वेळेला आपण योगशास्त्र या विषयाकडे वळतो त्यावेळेला सुद्धा तिथे जोडण्याशी संबंध आहे हे तर निश्चितच आपल्याला म्हणावं लागतं. परंपरा आपल्याला असं सांगते की आपलं जे मन आहे जे कायम बाह्य विषयांमध्ये गुंतलेलं असतं, इंद्रिय आणि इंद्रियांना उपलब्ध होणारे विषय ह्यांच्याकडे त्याचं लक्ष असतं, ते अंतर्मुख जर आपण करू शकलो तर त्याचा मनाशी असलेला जो संबंध आहे तो बदलतो आणि ते मन बहिर्मुख होण्याऐवजी ज्या वेळेला आत वळतं त्यावेळेला आत्म्याशी त्याचा संबंध हा प्रस्थापित होतो. तर मनाचा आत्म्याशी संबंध जोडणं किंवा आणखीन वरच्या पातळीवर बोलायचं तर त्या आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणं ह्याला खरं तर इथे योग असं म्हणणं अपेक्षित आहे.
0: हो, म्हणजे योग ह्या 2 अक्षरात एवढा गूढार्थ सामावलेला आहे.
1: अगदी खरंय.
0: ही संकल्पना म्हणजे आपण नेहमी प्राचीनता भारतीयांची परंपरा वगैरे असं म्हणतो तर योग ही संकल्पना आपल्याकडे किती जुनी आहे?
1: आता योग या संकल्पनेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या

0: आपल्याला वेगवेगळ्या अर्थांनी हा योगशब्द अगदी वैदिक साहित्यापासून सापडतो, पण आपल्याला त्या परंपरेचा मागोवा घ्यायचा झाला तर सगळ्यात महत्वाचा ग्रंथ जो आहे तो योगसूत्र हा आपल्याला म्हणायला लागतो. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सनाच्या आरंभापर्यंत जी काय 200-300 वर्ष असतील त्यामध्ये कधीतरी या योगसूत्रांची रचना झाली असावी असं मानलं जातं. परंपरा आपल्याला असं सांगते की पतंजली ह्या महर्षींनी योगसूत्रांची रचना केली, त्यामुळे तो पहिला अगदी योग ह्या विषयालाच वाहिलेला ग्रंथ असं आपल्याला म्हणता येईल. दर्शन परंपरेचा विचार करायचा झाला तरी जी 6 आस्तिक दर्शनं आपल्याकडे प्रसिद्ध आहेत, आता या ठिकाणी सुद्धा आस्तिक या शब्दाचा अर्थ देव असणं किंवा नसण्याशी संबंध नाहीये, तर वेदांना तुम्ही प्रमाण मानत असाल तर आस्तिक आणि वेद प्रामाण्य नसेल तर नास्तिक, अशा पद्धतीची विभागणी ही दर्शनांच्या मध्ये आहे. आणि त्याच्यातलं जे योग दर्शन आहे ते अर्थातच वेद प्रामाण्य मानणारं म्हणजे आस्तिक दर्शन आहे, आणि त्याचा पहिला ग्रंथ म्हणून आपल्याला योगसूत्रांकडे बघावं लागतं.
1: योगसूत्रांशी पतंजलींचं नाव इतकं निगडीत आहे की त्याविषयी आपल्याला खूपच विस्तृत माहिती घ्यावी लागणार आहे, पण ते आपण त्याच्याकडे नंतर येऊ. योग आणि इतर ग्रंथ असा जेव्हा विचार करतो तेव्हा भगवद्गीतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे लहानपणी प्रत्येक अध्याय म्हणताना त्याच्या शेवटी श्रीमद भगवद्गीता सु उपनिषद सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे हे म्हटल्याचं आठवतंय, तर त्यात काय आहे आणि कसा सांगितलाय त्यातला योग?
0: भगवद्गीतेमध्ये तुम्ही आत्ता म्हणलात तसं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एकतर योगशास्त्रे अशा पद्धतीचा उल्लेख येतो, आणि त्याच्याही पुढे जाऊन अध्यायांची जी नावं आहेत तिथे सुद्धा योग हा शब्द वापरलेला आहे. उदाहरणार्थ पहिला अध्याय जर बघितला तर अर्जुन विषाद योगो नाम, म्हणजे तिथे सुद्धा पुन्हा योग, ह्या ठिकाणी योग शब्दाचा अर्थ अर्थात ती जी सांगितली गेलेली गोष्ट आहे तिचा संबंध त्या अध्यायाशी आहे म्हणून त्याला योग म्हटलेलं आहे. पण योग म्हणजे काय ह्याच्या काही व्याख्या आपल्याला भगवद्गीतेमध्ये कधी कधी सापडतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर दुसऱ्या अध्यायामध्ये योगस्थ कुरुकर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते असा उल्लेख सापडतो. ह्याच्यामध्ये समत्वम योग उच्यते ही एक व्याख्या आपल्याला भगवद्गीता देते असं आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की आसक्तीचा त्याग करणं हे अपेक्षित आहे, आणि सिद्धी आहे का असिद्धी आहे म्हणजे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट कुठल्याही गोष्टींकडे न बघता किंवा त्याचा परिणाम न होऊ देता जर तुम्ही समचित्ताने राहिलात, समत्व तुमच्या अंगी बाणवलं तर त्या समत्वालाच योग म्हणता. म्हणजे थोडक्यात कुठलीही गोष्ट ही एका बाजूला न झुकता मध्यम मार्गाने करणं, योग्य प्रकारे करणं, हे दैनंदिन कर्म जर तुम्ही केलं तर त्याला सुद्धा योग म्हणता येतं असंही व्याख्या आपल्याला सांगते.
1: म्हणजे अध्यायातला हा जो उल्लेख आहे तो कर्मयोगाशी संबंधित आहे असं आपण म्हणू शकतो का?
0: अगदी खरं आहे, कारण इथे समत्वम योग उच्यतेमध्ये जे समत्व आहे ते कर्माशी संबंधित आपल्याला घ्यावं लागेल. याच पद्धतीचा लगेचच अजून एक श्लोक सुद्धा आपल्याला भगवद्गीतेत दिसतो. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. ह्या श्लोकात स्पष्टपणे आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे कर्म आपण करता ते कौशल्यपूर्वक तुम्ही करणं, कुशलता त्या कर्मामध्ये बाळगणं, चांगल्या प्रकारे ते कर्म करणं म्हणजेच योग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी योग हा कर्ममार्ग परच असेल अशीच साधारणपणे आपल्याला एक मांडणी भगवद्गीतेत दिसते, पण अर्थातच कर्ममार्गात सांगतानाच योग आहे त्याच्यामुळे त्याच्यात समत्व हे मात्र असलं पाहिजे. कुठल्याही चांगल्या किंवा वाईट अशा बाजूला झुकून ते कर्म करणं अपेक्षित नाही हे मात्र निश्चित. आणि भगवद्गीतेचा चाललाच आहे विषय म्हणून अजून एक साधारणपणे बघितली न जाणारी व्याख्या जी आहे तिच्याविषयी आपण थोडंसं बघूया. कारण योग म्हणजे जोडणी हे आपण परत परत बघतोय. समत्वम योग उच्यते किंवा योग कर्म सुकौशलम ह्या गीतेवरल्या व्याख्यावर बऱ्याच वेळा बोललं जातं, पण गीतेमध्ये अजून एक श्लोक आहे की ज्याच्यात वियोग हा योग असतो असंही सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडं पुढे 6व्या अध्यायामध्ये जायला लागेल जिथे आपल्याला असं सांगितलेलं दिसतं. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञतम, जिथे आपल्याला ते सांगतायत की दुःखाचा झालेला जो संयोग आहे त्याच्यामुळे काही गोष्टी घडत असतात आणि त्याच्याशी जर तुमचा वियोग झाला म्हणजेच तुम्ही दुःखापासून अलिप्त झालात तर त्याला योग म्हणतात. त्याच्यामुळे एक वियोगात्मक असलेली सुद्धा योगाची व्याख्या आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेली दिसते.
1: गीतेत ज्ञानयोग आणि भक्तियोग असे पण आढळतात,

0: तर त्याविषयी आपण काही सांगू शकता?
1: आता गीता ही मुख्यतः कर्ममार्ग पर आहे अशा पद्धतीचं विवेचन हे अनेक प्राचीन आणि अर्वाचीन आचार्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की मुळामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये शंका आलेली आहे, संशय आलेला आहे की मी युद्ध कसं करू, आणि त्यामुळे त्यांनी कृष्णाला काही प्रश्न विचारले ज्याचं क्रमशः शंका निरसन करत करत करत त्याची युद्धाची मानसिक तयारी होईल अशा प्रकारे मार्गदर्शन श्रीकृष्णांनी त्याला दिलं आणि शेवटी तो करिष्ये वचनम तव असं त्याला म्हणाला. त्याच्यामुळे अर्थातच कर्ममार्ग किंवा कर्मयोग हा गीतेमध्ये सांगितलेला आहे हे निश्चितच आहे. परंतु त्याचबरोबर ज्ञान आणि भक्ती हे दोन महत्वाचे जे पैलू आहेत ते सुद्धा आपल्याला गीतेमध्ये निश्चितपणे पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी सुद्धा योग या शब्दाचा जो अर्थ आहे तो त्याच्याशी केली गेलेली जोडणी, म्हणजे कर्म करत करत सुद्धा तुम्ही योगाचं जे अंतिम ध्येय आहे समाधी तिथपर्यंत पोहोचू शकता, परमात्म्याचा साक्षात्कार करून घेऊ शकता. त्याचबरोबर काही लोक हे भक्ती अनुसरतात, त्यांना कर्म चांगलं वाईट कसं करावं किंवा काय करावं ह्यापेक्षा त्या देवतेची भक्ती आपण निरलसपणे करावी, पूर्ण समर्पण वृत्तीने करावी अशी त्यांची एक प्रकारची मानसिक तयारी असते. त्या भक्तिमार्गाने जाऊन सुद्धा तुम्हाला तेच स्थान प्राप्त होऊ शकतो. आणि जो अभ्यासू आहे, ज्याला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्या जिज्ञासूनी जर ज्ञान मार्ग स्वीकारला तर ते ज्ञान घेत सुद्धा तो त्याच अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ज्ञानादेवही कैवल्यम वगैरे अशा पद्धतीची वाक्य सुद्धा आपल्याला शंकराचार्यांच्या विवेचनात सापडतात. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत किंवा योगाचे प्रकार आहेत, मग ज्ञान असेल, भक्ती असेल, कर्म असेल, पण ते जर समबुद्धीने तुम्ही केलं तर तुम्ही अंतिम जे ध्येय आहे ते एकच असतं, त्याच उद्दिष्टापर्यंत तुम्ही या वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचू शकता असं आपल्याला या ठिकाणी दिसतं.
0: पतंजली मुनींचं योगदान तर खूप महत्वाचं आहे, पण या व्यतिरिक्त त्यांच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या काळात काही छोटे ग्रंथ म्हणा किंवा त्यांच्या योगसूत्रांवर काही टीका भाष्य असं पण काही रचना झाली असेल, त्याविषयी काही आपण सांगितलं तर?
1: आता प्राचीन काळापासून जर बघायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की सगळ्यात पहिला मला वाटतं उल्लेख श्वेताश्वतर ह्या उपनिषदाचा करावा लागेल. हे कृष्ण यजुर्वेदाच्या परंपरेतलं उपनिषद आहे. ह्या उपनिषदामध्ये योगविषयक काही माहिती ही आपल्याला पहिल्यांदा सांगितलेली दिसते, ज्याच्यामध्ये कसं बसावं, तर आपण म्हणतो की एक ताठ बसून डोळे मिटून ध्यान करावं, त्या पद्धतीचा उल्लेख हा आपल्याला ह्या उपनिषदामध्ये सापडतो. त्रिरुन्नतम स्थाप्य समम शरीरम हृदिंद्रियाणि मनसा संनिवेश्य, म्हणजे आपलं पाठ मान डोकं हे एका सरळ रेषेत येईल अशा प्रकारे सम शरीर स्थापन करून आपली जी सगळी इंद्रिय आहेत ती मनाच्या सहाय्याने हृदयात एकत्रित करून, म्हणजे बाह्य त्याचे जे काही विकार असतात, बाह्य विषय असतात, त्यांच्यापासून त्यांना रोखून धरून आपल्याला अंतर्मुख करायचं आहे. ही योगाची पहिली पायरी आहे असं या ठिकाणी सांगितलंय. त्याच्यानंतर प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या गतीवर नियंत्रण आणणं हा दुसरा भाग येतो. प्राणान प्रपीड्येह संयुक्त चेष्ट क्षीणे प्राणे नासिकया उच्छ्वसित, म्हणजे प्राण घ्यायचा म्हणजे श्वास घ्यायचा तो रोखून धरायचा आणि तो क्षीण झाला की नासिकेनी म्हणजे नाकानी बाहेर सोडायचा. अशा प्रकारे प्राणायाम ज्याला आपण म्हणतो त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला मन एकाग्र होतं त्यावेळेला काही छोट्या छोट्या गोष्टी ह्या त्या मनुष्याला जाणवायला लागतात, ज्याच्यामध्ये काही सुगंध येणं, चांगली दृश्य दिसणं किंवा डोळ्यापुढे बारीक प्रकाशाचे बिंदू चमकणं, अशा पद्धतीच्या अगदी बेसिक गोष्टी सुद्धा होऊ शकतात. तेही वर्णन या उपनिषदामध्ये केलेलं आहे. निहार धूमार का निला नलानाम खद्योत विद्युत स्फटिक शशीनाम एतानी रूपाणी पुरस्सराणी ब्रह्मण्यभिव्यक्ती कराणी योगे. योगामध्ये ज्या वेळेला तुम्ही पुढे जाता त्यावेळेला अशा पद्धतीच्या काही गोष्टी ह्या तुम्हाला दिसतात. आणि मग पहिली आपली जी योगाची ही प्रवृत्ती आहे, योगाकडे जाण्याचा मार्ग हा बरोबर आहे हे कसं समजायचं, तर ते म्हणतात लघुत्वम आरोग्य मलोलुपत्वम वर्णप्रसाद स्वरसौष्ठवम च गंधशुभो मूत्रपुरीषमल्पम योग प्रवृत्तीम प्रथमाम वदंती. काही महत्वाची लक्षणं की तुमचं शरीर हलकं होतं, तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. एखाद्या गोष्टीचा मनातून असलेला हव्यास किंवा आसक्ती की हे पाहिजे अशी जी असते ती मनाची प्रवृत्तीच हळूहळू लय पावते, कमी होते. त्याच्यानंतर तुम्हाला एक शारीरिक चांगला वर्ण प्राप्त होतो, चित्त प्रसन्न होतो, तुमचा आवाज हा अतिशय मधुर बनतो, अशा पद्धतीच्या काही

0: उष्टी या तिथे होतात, त्याच पद्धतीने शरीराला एक पद्धतीचा सुगंध यायला लागतो. त्याच्यानंतर मूत्र विष्ठा विसर्जन वगैरे जी शारीरिक कर्म आहेत ती सुद्धा कमी प्रमाणात होतात, तुमचा आहार नियंत्रित होतो. आणि ह्या जर सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागल्या तर याचा अर्थ तुमची योगाची वाटचाल ही चांगल्या प्रकारे चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता. अशी चांगली माहिती आपल्याला श्वेताश्वतर उपनिषदात दिलेली दिसते. आता हा श्वेताश्वतर उपनिषदाचा काळ जो जुना आहे तो सोडला तर त्याच्यानंतर आपल्याला योगसूत्र ही महत्वाची तर आपण नंतर पाहणारच आहोत सविस्तर, पण त्यानंतर सुद्धा योग ह्या विषयावर 20 अधिक उपनिषद ही लिहिली गेलेली आहेत, ज्याच्यामध्ये मग अद्वय तारक उपनिषद आहे, अमृतनाद उपनिषद, अमृत बिंदू उपनिषद, तेजो बिंदू उपनिषद, अशा पद्धतीची काही उपनिषद आहेत. त्याच पद्धतीने मंडल ब्राह्मण उपनिषद आहे, योग कुंडली उपनिषद आहे, त्याच्यानंतर योग शिखोपनिषद आहे, वराहोपनिषद आहे, अशी वेगवेगळी उपनिषद हे आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये आपण आत्ता जे ध्यान कर्म भक्ती अशा पद्धतीचे योग बघितले आणि योगाची विशिष्ट आसन प्राणायाम ध्यान वगैरे प्रक्रिया करून योग साधणं मनाची एकाग्रता साधणं हे कसं करता येईल आणि त्याच्यातून पुढे जाऊन काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या उपनिषदांमध्ये आपल्याला सांगितलेल्या दिसतात. आता ही योगाची जी एक मोठी परंपरा आहे ती नंतरच्या काळात सुद्धा अर्थातच चालू राहिलेली आहे, कारण आपल्याला योगशास्त्र हा विषय घेऊन अनेक ग्रंथांची रचना ही झालेली दिसते, ज्याच्यामध्ये अभिनव गुप्तांचा अनुभव निवेदन नावाचा ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे गोरक्ष शतक नावाचा ग्रंथ आहे, प्रमाण लक्षण, मनोमीमांसा, योग कल्पद्रुम, योग याज्ञवल्क्य यासारखे ग्रंथ आहेत. अगदी प्रसिद्ध आपल्याला माहिती असतो तो म्हणजे योग वासिष्ठ हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा योगाचं वर्णन हे आपल्याला सापडतं. त्याचप्रमाणे शिवसंहिता किंवा शिवयोग दीपिका यासारखे ग्रंथ आहेत आणि नंतर ज्याच्यामध्ये थोडासा हठ योग म्हणजे आसन हाच पहिला भाग मानून तिथपासून काही विशिष्ट प्रकारे योग साधण्याची जी प्रक्रिया पुढच्या काळात अस्तित्वात आली त्याचं वर्णन करणारे हठ योग प्रदीपिका किंवा घेरंड संहिता यांच्यासारखे ग्रंथ हे सुद्धा आपल्याला सापडतात. त्याच्यामुळे एक खूप मोठी परंपरा ही योगशास्त्राला भारतामध्ये लाभली आहे असं म्हणावं लागेल. इतकंच काय तर मूळ जी योगसूत्र होती त्याच्यावर सुद्धा नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या कॉमेंट्रीज म्हणजे टीका किंवा भाष्य ही लिहिली गेली आहेत, ज्याच्यामध्ये वाचस्पती मिश्र यांनी लिहिलेलं एक तत्ववैशारदी नावाचा ग्रंथ आहे जो भाष्य स्वरूपाचा आहे. त्याच्यानंतर विज्ञान भिक्षू जे 16व्या शतकात होऊन गेले त्यांनी एक अत्यंत महत्वाची टीका ही योगसूत्रांवर लिहिलेली आहे. राजमार्तंड नावाचा भोजराजाचा एक ग्रंथ हा सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मूळ सूत्र त्याच्यावर आधारित असलेले वेगवेगळे ग्रंथ विविध विषयांची थोडक्यात माहिती देणारे किंवा त्या परंपरेचा आढावा घेणारे प्रकरण ग्रंथ आणि वेगवेगळ्या ग्रंथांवरच्या टीका आणि भाष्य असा एक खूप मोठा योगशास्त्राचा खजिनाच आपल्याकडे भारतीय परंपरेत उपलब्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: एवढी सगळी संदर्भ ग्रंथांची नावं ऐकल्यावर लक्षात येत आहे की योग या विषयावर आपल्याकडे माहितीचा सागर उपलब्ध आहे. तर या सगळ्या ह्याच्यात काळाच्या ओघात जी मूळ वेदातली समजा योग ही संकल्पना होती तर तिच्यात काही बदल घडत गेले का आणि ते ह्या ग्रंथांमधून कुठे आपल्याला दिसतात का?
0: याविषयी आपल्याला असं दिसतं की मुळामध्ये आपण बघितलं तसं योग म्हणजे काय तर मनाचा आत्म्याशी किंवा आत्म्याचा परमात्म्याशी एक प्रकारचा संयोग व्हावा किंवा आत्म्याचं परमात्म्याचं दर्शन व्हावं यासाठीची ही एक प्रकारची प्रक्रिया खरं तर योगसूत्रांमध्ये किंवा प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेली दिसते. हे जे उद्दिष्ट आहे हे नंतरच्या काळात बदललं असं आपल्याला दिसत नाही, कारण योगाचं अंतिम ध्येय हे समाधी हेच कायम सांगितलेलं आहे, परंतु ते साध्य करण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते मार्ग आणि त्यातल्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया ह्याविषयी मात्र वेगवेगळ्या आचार्यांनी गुरूंनी बरंच चिंतन केलं, प्रत्यक्ष त्या मार्गाचा अवलंब करून त्यांनी बघितलं असेल आणि त्यातून काही नवं ज्ञान काही अधिकची माहिती ही पुढे आपल्याला येत गेलेली दिसते आणि हे जे वेगवेगळे ग्रंथ आपण पाहतो या ग्रंथांनी या सगळ्या गोष्टीचा परिचय हा आपल्याला करून दिलेला दिसतो. जसं मी सुरुवातीला म्हणलं की योगाची एक 8 अंग ही पतंजलींनी सांगितलेली आहे ज्याला अष्टांग योग असं सुद्धा आपण म्हणतो, परंतु त्यातले सुरुवातीचे काही भाग असे आहेत की जे फक्त ध्यान

ध्यानधारणेसाठी तुम्ही आसन एक कुठलं तरी घेऊन बसा आणि तिथून योग सुरू होणार असं नाहीये, तर त्याच्या आधीच दैनंदिन आयुष्यातल्याच गोष्टी करताना त्या विशिष्ट प्रकारे नियंत्रण ठेवून करणं, कुठल्याही पद्धतीचा अतिरेक त्याच्यामध्ये येऊ न देणं, यासाठी यम किंवा नियम यासारख्या गोष्टी सांगितल्यात. परंतु हठयोगामध्ये शारीरिक क्रियांवर प्राधान्याने त्यांनी भर दिल्यामुळे यम नियम हे भाग न धरता त्यांनी आसनापासूनच पुढचा जो योग आहे

0: त्यांनी भर दिल्यामुळे यमनियम हे भाग न धरता त्यांनी आसनापासूनच पुढचा जो योग आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष शरीरावर काहीतरी कृती करायची आहे तो त्यांनी प्राधान्याने घेतलेला दिसतो. आणि हठ योगाचं आसन हे पहिलं अंग धरलं जातं, तिथे यम आणि नियम नाही आहेत. तर अशा प्रकारे काही बदल हे आपल्याला झालेले दिसतात. त्याच पद्धतीने योगाचं जे अंतिम ध्येय आपण म्हणतो समाधी किंवा कैवल्याचा अनुभव, आता कैवल्य म्हणजे काय, तर त्या ठिकाणी केवल हा शब्द आहे, जे ब्रह्म आहे किंवा जे एक आदि तत्व आहे ते एकच आहे आणि त्याच्याहून मी भिन्न कोणी नाही तर तो आणि मी एकच आहे, हा जो बोध आहे जो आपल्याला उपनिषदांमध्ये सुद्धा तत्वमसी किंवा यासारख्या इतर वाक्यांनी करून दिलेला दिसतो, त्या महावाक्यांचा विचारच खरं तर या ठिकाणी सांगितलेला आहे. पण वेगवेगळे जे संप्रदाय होते त्या संप्रदायांमध्ये त्यांनी ब्रह्म हे स्वरूप मानण्याऐवजी ती दैवता हे आदितत्व म्हणून मानलं. उदाहरणार्थ शैव संप्रदायामध्ये शिव हे तत्वच आपल्याला आदितत्व म्हणून गृहित धरलेलं दिसतं. मग योग परंपरा जरी तशीच असली, काही त्याच्यामध्ये केले जाणारे विधी हे जरी समान असले तरी त्याचं अंतिम ध्येय हे शिवाशी एकरूप होणं ह्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं दिसतं. त्याच्यामुळे काही बाबतीत असा परंपरांनुसार थोडा भेद हा पडलेला दिसतो, परंतु संकल्पना खूप बदलली आहे किंवा मूळ संकल्पना सोडून दिली असं मात्र आपल्याला झालेलं दिसत नाही. पण ती संकल्पना जी आहे ती साध्य व्हावी यासाठी करायचे मार्ग मात्र वेगवेगळे त्यांनी स्वीकारले होते असं आपल्याला म्हणता येईल.
1: ही संकल्पना म्हणजे योग ही संकल्पना जैन आणि बौद्ध धर्मातही आढळते, तर ती आपल्यासारखीच आहे का त्यात काही थोडेफार बदल आहेत?
0: हा, काही बदल आहेत. बौद्ध परंपरांमधला काही भाग हा आपल्या परंपरांशी समान पण आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ बौद्धांमध्ये 6 आणि जैनांमध्ये 7 अंग ही आपल्याला मानलेली दिसतात योगाशी संबंधित जर बोलायचं झालं तर. परंतु त्याच्यामध्ये अर्थातच वेदप्रामाण्य हा भाग नसल्यामुळे त्यांचं अंतिम ध्येय हे थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं दिसतं. जैनांच्या परंपरेचा विचार करायचा झाला तरी सुरुवातीचे यमनियमासारखे जे भाग आहेत ते त्यांच्याकडे तर अगदी प्राचीन काळापासून प्रचलित होते, त्यांच्या धर्माचाच ते अविभाज्य घटक होते असं आपल्याला दिसतं. पार्श्वनाथांनी आपल्याला माहिती आहे की चातुर्याम धर्म हा सांगितलेला होता, ज्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे त्यांनी सांगितलेलंच होतं. त्याच्यामध्येच वर्धमान महावीरांनी ब्रह्मचर्याची भर घालून 5 यम हे आपल्याला सांगितले आणि जैन धर्माला एक वेगळं स्वरूप हे प्राप्त करून दिलं. योग सूत्रांच्याच प्रकारचे वेगवेगळे योगशास्त्रीय ग्रंथ हे बौद्ध साहित्यात पण आपल्याला निर्माण झालेले दिसतात. त्यांच्याकडे जसा तंत्र संप्रदाय निर्माण झाला त्याच्यातच एक योगाचार नावाचा एक दार्शनिक विचार असणारा गट हा सुद्धा आपल्याला दिसतो. आणि त्यांची वेगवेगळी ज्याला ध्यानधारणेची मॅन्युअल्स असं म्हणता येईल, त्या ध्यानधारणाचे जे प्रकार आहेत वेगवेगळे ते कसे करावे हे सांगणारे जे ग्रंथ आहेत असे सुद्धा अनेक ग्रंथ हे तयार झाले की ज्याच्यामध्ये त्या ग्रंथातल्या साधनेचा वापर करून शून्य ही जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये सगळं संपतं, काहीही शिल्लक राहत नाही, जो बौद्धांचा मूळ विचार आहे, म्हणजे त्यांनी ब्रह्म किंवा आत्मा असा धरलेला नाहीये तर सगळ्याचा लय होणं आणि शून्य म्हणजे जिथे काही शिल्लक नाही अशा अवस्थेपर्यंत पोहोचणं ही त्यांची एक त्याच्यामधली मांडणी आहे. तर ती अवस्था साध्य करण्याचे मार्ग या ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे योगाचा वापर हा ह्या वेगवेगळ्या ध्यान प्रक्रियांच्या आधारे करून आपल्याला त्या अंतिम ध्येय कसं गाठता येईल याचा विचार ह्या वेगळ्या परंपरांनी सुद्धा आपल्याला केलेला दिसतो.
1: मग अशी काळाच्या योगात जसं तुम्ही म्हणालात की आसनांना एक कुठेतरी महत्व येत गेलं आणि आज तोच धागा पकडून जागतिक पातळीवर योगच्या ऐवजी योगा म्हणजे मी योगा करतो किंवा मी योगा करते अशा संकल्पना लोकांच्या झाल्या, तर आता हे जागतिक पातळीवर गेलंय पण पूर्वीच्या काळातही याचा परदेशी प्रसार झाला होता का या योग संकल्पनेचा?
0: हो, सुमारे 1000 वर्षापासून तरी आपण निश्चितच हा प्रसार होत होता असं म्हणू शकतो. 11व्या शतकातला आपल्याला अल बिरुनी हा एक प्रसिद्ध यात्रेकरू माहीत असतो की ज्याने भारताचं वर्णन हे करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे कदाचित जाणून घ्यायला आवडेल की अल बिरुनीनी जी योगसूत्र होती त्याचं भाषांतर केलेलं आहे आणि त्याच काळात पर्शियापर्यंत हे अल बिरुनीला जो माहिती असलेला योगसूत्रांचा भाग होता हा पोचला होता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अरबांपर्यंत हे ज्ञान हे त्या काळामध्येच गेलेलं होतं. जर पूर्वेच्या बाजूला विचार करायचा झाला तर आपल्याला असं दिसतं की इंडोनेशिया मध्ये जे जावा, सुमात्रा, बाली इत्यादी बेटं आहेत

0: ह्या ठिकाणी सुद्धा काही प्राचीन हिंदू राज्य ही त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि त्या ठिकाणी धर्मपातांजल या नावाचा एक ग्रंथ हा साधारणपणे 13व्या 14व्या शतकात तयार झाला होता की ज्याच्यामध्ये पतंजलीची जी योगसूत्र आहेत त्याच्यावर आधारित काही माहिती आणि त्या पद्धतीने ध्यानधारणा कशी करावी किंवा आत्म साक्षात्कार कसा करून घ्यावा याविषयीची काही माहिती ही दिलेली होती. त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या आज ज्या भौगोलिक सीमा आपण धरतो त्या ओलांडून कितीतरी दूरवर हजार वर्षापूर्वीच हे योगशास्त्राचं ज्ञान हे पोचलेलं होतं आणि आधुनिक काळात ते अजून सर्वदूर गेलेलं आहे. पण मी म्हणलं तसं की आठही अंग योगाची जी आहे त्याचा विचार करण्याऐवजी सुरुवातीची आसनं किंवा प्राणायामासारखी जी अंग आहे ती आपल्या दैनंदिन आयुष्य सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्यामुळे त्याचा प्रचार प्रसार हा आधुनिक काळामध्ये कदाचित जास्त झाला असावा असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये लिहिताना YOGA असं लिहिलं जातं आणि त्या एचा योगा असा उच्चार करून मी योगा करतो असं कदाचित तुम्ही म्हणता तसं सांगायची पद्धत आली असावी. पण त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून ते आसनांचा विचार हा करत असावेत ज्याच्यावर आपण नंतर अर्थातच सविस्तर बोलू. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं दिसतं की या ना त्या प्रकारे तो योग हा जागतिक पातळीवर पोचलेला आहे आणि त्याचं अगदी संपूर्ण आकलन जरी झालं नसेल तरी त्यातल्या काही अंगांचा विचार मात्र जगात सगळीकडे थोड्याफार प्रमाणात केला जातोय असं आपल्याला म्हणता येईल.
1: वा, आता ह्या सगळ्या आठ अंगांविषयी अधिक जाणून घ्यायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल. जरी आसनं हा सामान्यांना सहज जमण्यासारखी गोष्ट म्हणून जरी ती प्रचलित असली तरी तर त्याविषयी आपण आपल्या पुढच्या भागात नक्कीच त्यांना विस्तृत माहिती देऊया. आणि आज आपल्या श्रोत्यांना ह्या आपल्या प्राचीन वारशाची ओळख करून दिलीत आणि केवढा माहितीचा खजिना उपलब्ध आहे याची जाणीव करून दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारतविद्या तज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 12:59 आणि 49 सेकंद झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत आमचा प्रायोजित कार्यक्रम NCERT द्वारा उमंग.

0: क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर टी20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात

झालं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या

0: पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
1: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलदारमध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरार ओढला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदारला अलीकडेच न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि KRC युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घरं आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. नेक्स्ट वेव्ह.

युगल स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. महबूब यांचे बोल होते तर ए आर रहमान यांचं संगीत होतं. कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत साथिया या चित्रपटासाठी अदनान सामी यांनी गायलेलं गीत. गुलजार यांचे शब्द आहेत आणि ए आर रहमान यांचं संगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं गीत चलते चलते या चित्रपटासाठी. जावेद अख्तर यांची रचना तर जतीन ललित यांचं संगीत आहे.

श्रोत्याहो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रम असाच सुरू राहील. तत्पूर्वी एक निवेदन ऐकवत आहोत. श्रोत्याहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु, पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा,

त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत ओम शांती ओम या चित्रपटासाठी के यांनी गायलेलं गीत. गीताचे बोल आहेत विशाल यांचे.

जिंदगी न मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी डोमिनिक सेरेजो, क्लिंटन सेरेजो आणि लॉय मेंडोन्सा या तिघांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात.

जावेद अख्तर यांचे शब्द होते या गीताचे आणि शंकर एहसान लॉय यांचं संगीत होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारचे 2:14 आणि 24 सेकंद झाले आहेत. हा कार्यक्रम असाच सुरू राहील. तत्पूर्वी आपण ऐकणार आहोत दोपहर समाचार. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत तू ही रे या चित्रपटासाठी अमित राज आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरातलं हे गीत. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत तर अमित राज यांचं संगीत.

श्रोते हो, आता ऐकूयात बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत, मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं. सतीश राजवाडे यांचे शब्द आहेत आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

श्रोते हो, आता ऐकूयात सैराट या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. अजय अतुल यांचं संगीत आणि शब्दही त्यांचेच आहेत. ऐकूयात सैराट या चित्रपटातलं गीत.

देवयानी कर्वे कोठारी यांनी ती सध्या काय करते या चित्रपटासाठी लिहिलेलं गीत आपण ऐकत आहात. संगीत आणि स्वर आहे मंदार आपटे यांचा.

काकण या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि नेहा राजपाल यांच्या युगलस्वरातलं गीत प्रसारित करत आहोत. ओंकार मंगेश दत्ता यांचे शब्द आहेत आणि अजय सिंग यांचं संगीत.

अनचंद्र है।

कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:59 झाले आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजेच ठीक 3 प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं

0: या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटनप्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचवल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:11 आणि 4 सेकंद झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अमृता हर्षे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या दुसऱ्या सभेच्या वेळी म्हणजेच सायंकाळी ठीक 4:58 मिनिटांनी. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजीवनी घाडीगावकर आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता प्रारंभ करीत आहोत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं हमारी याद आएगी या चित्रपटातलं. गीतकार केदार शर्मा आणि संगीतकार स्नेहल भाटकर. श्रोते हो, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण सुरुवातीला ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया छबिली चित्रपटातलं एस रतन यांचं गीत हेमंत कुमार यांच्या स्वरात, संगीतकार स्नेहल भाटकर.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे गीत होतं फरियाद या चित्रपटातलं. गीताचे बोल होते केदार शर्मा यांचे आणि संगीतकार अर्थातच स्नेहल भाटकर. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरची गीतं काही क्षणातच.
1: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता
0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. आपण आनंद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा. स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकली. श्रोते हो, गीतकार योगेश यांचाही आज स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली काही गाणी आता ऐकूया. सुरुवातीला आनंद या चित्रपटातलं गीत ऐकूया मुकेश यांच्या स्वरात. गीतकार योगेश आणि संगीतकार सलील चौधरी.

गीतकार योगेश यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने मिली या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं एस

डी बर्मन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता पृथ्वीराज कपूर यांचाही आज स्मृतिदिन आहे. त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटांमधली गाणी आता ऐकूया. सुरुवातीला ऐकूया मुगले आजम या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे सुप्रसिद्ध गीत. शब्द आहेत शकील बदायुनी यांचे आणि संगीत नौशाद यांचं.

0: आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजकुमार या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.
1: रंग बदल

राजकुमार चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत युववाणी. या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते पद्मभूषण पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम कपूरनामा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी. ऐकूया युववाणी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 29 मे सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज कपूर यांचा स्मृतिदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहात कार्यक्रम कपूरनामा. पृथ्वीराज कपूर यांचा एक मानधन न घेणाऱ्या अतिरिक्त कलाकारापासून ते बॉलिवूडच्या राजशाही पितृपुरुषापर्यंतचा नेत्रदीपक प्रवास.

पृथ्वीराज कपूर यांनी 1928 मध्ये आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि मुंबई चित्रपटसृष्टीत अवघ्या 10 दिवसांतच त्यांना मुख्य भूमिका मिळाली. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वासाठी आणि बहुआयामी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांनी ऐतिहासिक व्यक्तींपासून ते पौराणिक राजांपर्यंत विविध भूमिका साकारल्या. 1950 दशकात त्यांनी चित्रपटांमधील काम कमी केले असले तरी त्यांच्या प्रभावाने भावी पिढ्यांची विशेषतः त्यांचे पुत्र शम्मी कपूर यांची कारकीर्द घडवण्यात मदत केली. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी सामुंद्रे येथे झाला. त्यांचे वडील दिवान बशेश्वरनाथ कपूर हे भारतीय इम्पेरियल पोलिसात पोलीस अधिकारी होते. त्यांचे आजोबा दिवान केशवमल कपूर आणि पंजोबा दिवान मुरलीमल कपूर हे लायलपूर जवळील समुद्रे येथे तहसीलदार होते. कपूर हे 8 भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. 5 मुले आणि 3 मुली. त्यांचे चुलत भाऊ चित्रपट निर्माते सुरेंदर कपूर, अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांचे वडील होते. 1928 साली एका धडधाकट तरुणाने प्रवेशद्वारावरील कडक पठाण रक्षकाशी त्याच्या मूळ पश्तो भाषेत संवाद साधून त्याला चकवले आणि मुंबईतील एका मोठ्या चित्रपट कंपनीच्या प्रमुखाच्या कार्यालयात प्रवेश केला. तिथे त्याने विनावेतन अतिरिक्त कलाकार म्हणून काम मिळवण्यात यश मिळवले. पृथ्वीराज कपूर यांनी हे काम अवघ्या 10 दिवसांतच केले आणि 11व्या दिवशीच त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटाचा नायक म्हणून करारबद्ध करण्यात आले. दुसऱ्याच आठवड्यात त्याला हे महत्वाचे काम कसे मिळाले हे आता अजिबात अविश्वसनीय वाटत नाही आणि हे त्याच्या निर्विवाद आकर्षक व्यक्तिमत्वाचे आणि आत्मविश्वासाचे द्योतक आहे. एका नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार होते पण नायक गैरहजर होता. नाराज झालेल्या दिग्दर्शकाने नायिकेला अतिरिक्त कलाकार बसलेल्या ठिकाणी नेले आणि तिच्यामधून आपला नायक निवडायला सांगितले. तिने थेट त्यांच्याकडे बोट दाखवले. पृथ्वीराज कपूर यांनी रंगमंच, चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यात एक कसलेले कलाकार म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या घराण्याचे जनक म्हणून आपल्या उल्लेखनीय प्रवासाला अशा प्रकारे सुरुवात केली, जे घराणे आजही आपल्या चौथ्या पिढीत यशस्वीपणे कार्यरत आहे. यापैकी दुसऱ्या प्रकारात तो कदाचित एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याने एका कुटुंबाच्या 3 पिढ्या दर्शवणाऱ्या 2 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात 1951 मधील आवारा मध्ये त्यांचे वडील आणि मुलगे आणि कल आज और कल या 1971 मधील चित्रपटामध्ये त्याचा मुलगा आणि नातू यांचा समावेश आहे. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रपटसृष्टीतील बहुतांश लोक त्यांना पापाजी म्हणून ओळखू लागले. यात काही गूढ नव्हते. दीर्घकाळ सरकारी सेवेत असलेल्या पंजाबी खत्री कुटुंबातील कपूर यांचा जन्म लायलपूर येथे झाला आणि त्यांचे शिक्षण पेशावर येथे झाले. तेथे त्यांनी नामांकित एडवर्ड्स कॉलेजमधून पदवी मिळवली आणि 1 वर्ष कायद्याचा अभ्यास केला. पण ते क्षेत्र आपल्यासाठी नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. ते 1928 मध्ये वडिलांच्या बहिणीकडून उसने पैसे घेऊन मुंबईत आले आणि लवकरच मुकपटांच्या काळातील एक आघाडीचे अभिनेते म्हणून नावारूपाला आले. आपल्या रेखीव रूपाने, प्रभावी आणि दरारयुक्त व्यक्तिमत्वाने आणि 1960 दशकापर्यंत कधीही न सोडलेल्या रंगमंचीय सादरीकरणातून साकारलेल्या अभिनय क्षमतेने भारतीय चित्रपटांमध्ये बोलपटांचे आगमन होताच एका देदीप्यमान कारकिर्दीसाठी कपूर सज्ज झाले होते.

त्याने पहिला भारतीय बोलपट अलम आरा पासून ते रंगभूमीपर्यंत विविध भूमिका साकारल्या. रंगभूमीवर पठाण मधील शीर्षक भूमिका आणि शेक्सपियरच्या द मर्चंट ऑफ व्हेनिस मधील शायलॉकच्या भूमिका त्यांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहेत. 1930 दशकाच्या मध्यात त्यांनी कलकत्त्याच्या न्यू थिएटर्समध्येही काही काळ काम केले, ज्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे भारतीय चित्रपटांतील एकमेव पुरुष गायक सुपरस्टार के एल सैगल यांच्यासोबत प्रेसिडेंट हा 1937 मधील चित्रपट. त्यानंतर दशकाच्या अखेरीस ते मुंबईला परतले. सोहराब मोदींच्या सिकंदर या 1941 मधील चित्रपटाने त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. या चित्रपटात त्यांच्या ग्रीक वंशाच्या दिसण्यामुळे ते त्या महान विजेत्याच्या भूमिकेसाठी अगदी योग्य ठरले आणि त्यांच्या कौशल्यामुळे ते राजा पोरसची भूमिका साकारणाऱ्या तितक्याच प्रभावी मोदींसमोरही स्वतःचे स्थान टिकवून ठेवू शकले. योगायोगाने जवळपास 5 शतकानंतर कपूर यांनी स्वतःला सिकंदर या आजम या 1965 मधील चित्रपटामध्ये पोरसची भूमिका साकारण्यास मदत केली. जरी कपूर 1960 मधील मुगले आजम या चित्रपटात सम्राट अकबराच्या भूमिकेसाठी सर्वाधिक ओळखले जातात, जिथे त्यांनी ही भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. मग ते शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्याकडे पूर्ण चिलखत घालून गरम वाळूतून अनवाने चालत जाणे असो, किंवा प्यार किया तो डरना क्या मध्ये अनारकलीच्या निर्लज्जपणावर संतापल्याचे नाटक करताना हृदयविकाराचा झटका आणल्याचे दाखवणे असो, तरीही त्यांनी ऐतिहासिक किंवा पौराणिक अशा अनेक राजांच्या भूमिका मोठ्या दिमाखाने साकारल्या. त्यांनी रामाची भूमिका 2 साकारली, तसेच राजा दशरथ आणि रावण, अर्जुन आणि कर्ण, राजे विक्रमादित्य आणि हरिश्चंद्र, त्यांचे 12व्या शतकातील चौहान नाव, राणा कुंभ, सम्राट शहाजहान आणि राजा मानसिंग इतरांबरोबरच 1950 दशकाच्या मध्यापासून त्यांनी चित्रपटांमधील काम कमी केले, कारण त्यांच्या किमान 2 मुलांनी अभिनयाची धुरा सांभाळली होती. तरीही ते अनेक प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये दिसले, जसे आवारामध्ये कठोर न्यायमूर्ती रघुनाथ, आनंद मठ या 1952 मधील चित्रपटात द्रष्टा सत्यानंद, 1964 मधील राजकुमार या चित्रपटात आणि जानवर या 1965 मध्ये त्यांचा दुसरा मुलगा शम्मीचे पडद्यावरील वडील, सुरैयाच्या शेवटच्या रुस्तम सोहराब या 1963 मधील चित्रपटात तिच्यासोबत हीर रांझा मध्ये न्यायप्रिय राजा आणि 3 बहुराणिया, नानक नाम जहाज है या पंजाबी चित्रपटामध्ये शहाणे आणि प्रेमळ कुटुंब प्रमुख. संगीत नाटक अकादमी फेलोशिपच्या पहिल्या मानकरींपैकी एक असलेल्या कपूर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू समोर आणायला हवा, तो म्हणजे त्यांचा मुलगा शम्मी कपूर याचे सलग 18 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्या यशात कपूर यांनी बजावलेली भूमिका. कपूर यांनीच एका रोमॅन्टिक मनमोजी तरुणाची भूमिका साकारली, जी रंगमंचावर शम्मीला अगदी चपखल बसली आणि जेव्हा चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या निर्मितीमध्ये अशा पात्राची कल्पना केली तेव्हा ती चित्रपटांमध्येही तशीच ठरली. पृथ्वीराज कपूर इप्टाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून संबोधित होते आणि त्यांनी 1944 मध्ये मुंबई ट्रॅव्हलिंग थिएटर कंपनी म्हणून पृथ्वी थिएटरची स्थापना केली. भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 1969 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊ केला. पृथ्वीराज कपूर यांना अभिनंदन ग्रंथ प्रदान करताना राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांनी 1954 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप दिली होती, तसेच ते 8 वर्षे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य राहिले. त्यांना 1971 सालचा मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते 3रे मानकरी होते. वांद्रे बँडस्टँड येथे बॉलिवूड वॉक ऑफ द फेममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला, जिथे त्यांची स्वाक्षरी जतन करण्यात आली होती. सोबतच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये 1956 मधील संगीत नाटक अकादमीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1961 मधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि 1972 मधील फिल्मफेअर विशेष पुरस्कार यांचाही समावेश आहे. 1944 पर्यंत कपूर यांच्याकडे पृथ्वी थिएटर्स हा त्यांचा स्वतःचा नाट्यगट स्थापन करण्याची क्षमता आणि प्रतिष्ठा होती, ज्याचं प्रमुख सादरीकरण 1942 मध्ये कालिदासाचा अभिज्ञान शाकुंतलम होता. 1946 मध्ये त्यांचा थोरला मुलगा राज कपूर यांनी स्वतःच्या बळावर घर सोडले होते. त्याने तयार केलेले चित्रपट यशस्वी झाले होते

हा देखील एक सक्षम घटक होता. पृथ्वीराज यांनी पृथ्वी चित्रपटगृहांमध्ये गुंतवणूक केली, ज्याने भारतभर संस्मरणीय निर्मिती केली. ही नाटके अत्यंत प्रभावी ठरली आणि त्यांनी तरुणांना भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि भारत छोडो चळवळीत भाग घेण्यास प्रेरित केले. 16 वर्षांहून अधिक काळाच्या अस्तित्वात थिएटरने सुमारे 2662 नाटके सादर केली. पृथ्वीराज यांनी प्रत्येक मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून काम केले. पठाण हे 1947 त्यांचे एक लोकप्रिय नाटक होते, जे मुंबईत सुमारे 600 वेळा रंगमंचावर सादर झाले. 13 एप्रिल 1947 रोजी सुरू झालेल्या या चित्रपटाची कथा एका मुस्लिम आणि त्याच्या हिंदू मित्राची आहे. 1950 उत्तरार्धात हे स्पष्ट झाले होते की ट्रॅव्हलिंग थिएटरचे युग सिनेमाने अपरिवर्तनीयपणे बदलले होते आणि 80 लोकांच्या गटाला त्यांच्या प्रॉप्स आणि उपकरणांसह आणि हॉटेल आणि कॅम्पसाईट्समध्ये राहण्यासाठी एका वेळी 4 ते 6 महिने देशात प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते. तिकीट विक्रीतून मिळणारा आर्थिक परतावा आणि भारतातील पूर्वीच्या राजघराण्यातील आश्रयदात्यांची झपाट्याने कमी होत चाललेली वाढती रक्कम या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पुरेशी नव्हती. पृथ्वी थिएटरने जोपासलेल्या अनेक उत्तम अभिनेता आणि तंत्रज्ञांना चित्रपटांकडे जाण्याचा मार्ग सापडला होता. खरंच पृथ्वीराजच्या स्वतःच्या सर्व मुलांच्या बाबतीत असेच होते. कपूर जसजशी 50 प्रगती करत गेले तसतसे त्यांनी हळूहळू नाट्यविषयक उपक्रम थांबवले आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांसह चित्रपट निर्मात्यांकडून अधूनमधून ऑफर स्वीकारल्या. 1951 आलेल्या आवारा या चित्रपटात तो आपला मुलगा राज यांच्यासमवेत एक कठोर न्यायाधीश म्हणून दिसला होता, ज्याने स्वतःच्या पत्नीला घरातून बाहेर काढले होते. पुढे त्यांचा मुलगा शशी कपूर आणि सून जेनिफर केंडल यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वी थिएटर भारतीय शेक्सपियर थिएटर कंपनी शेक्सपियरेना मध्ये विलीन झाले आणि 5 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईतील पृथ्वी थिएटरच्या उद्घाटनासह कंपनीला कायमचे घर मिळाले. नानक दुखिया सब संसार आणि मेले मित्रन दे या पंजाबी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. कन्नड दिग्दर्शक पुत्तन्ना कानगल यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्यक्ष कारा या 1971 मधील कन्नड चित्रपटामध्येही त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांनी डॉक्टर राजकुमारच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांचा 1965 मधील आसमान महल हा ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित चित्रपट चित्रीकरणासाठी सेटचा वापर न करणाऱ्या पहिल्या हिंदी चित्रपटांपैकी एक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला आहे. तसेच आपल्या एकेकाळच्या कुटुंबाच्या भक्कम प्रतिष्ठेचे अवशेष टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या एका वृद्ध आणि गरीब नवाबाच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूर यांना कार्लोवी वारी येथे विशेष सन्मान मिळाला. तर मित्रांनो, आता आपण त्यांच्या गाजलेल्या चित्रपट आणि काही डायलॉग्स बद्दल आणखी जाणून घेऊया. सलीम तुझे मरने नहीं देगा और हम अनारकली तुझे जीने नहीं देंगे हा मुगले आजम या चित्रपटातील डायलॉग. के आसिफ यांच्या 1960 उत्कृष्ट चित्रपट मुगले आझम मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी सम्राट अकबरची अविस्मरणीय भूमिका साकारली. त्यांच्या प्रभावी पडद्यावरील उपस्थितीने आणि दमदार संवाद फेकीने कर्तव्य आणि आपला मुलगा राजकुमार सलीम याच्यावरील प्रेम यांमध्ये अडकलेल्या द्विधा मनस्थितीतील शासकाला जिवंत केले. ही त्यांच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी एक आहे, ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर नामांकन मिळाले. पुढचा डायलॉग आहे, कौन सी गुत्थी है वो जो हमने सुलझाई नहीं ऐसी फरियाद आज तक दरबार में आई नहीं हा हीर रांझा चित्रपटातील डायलॉग. चेतन आनंद दिग्दर्शित 1970 क्लासिक बॉलिवूड म्युझिकल हीर रांझा मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. कैफी आझमी यांनी संपूर्णपणे पद्यस्वरूपात लिहिलेल्या संवादांसाठी प्रसिद्ध असलेल्या या चित्रपटात पृथ्वीराज कपूर द किंगच्या भूमिकेत दिसले आणि त्यांनी चित्रपटातील स्टार स्टडेड कलाकारांच्या यादीत आपल्या प्रभावी पडद्यावरील उपस्थितीची भर घातली. कतल करने के लिए भी हिम्मत चाहिए आवारा चित्रपटातील हा डायलॉग. 1951 क्लासिक आवारा या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी न्यायाधीश रघुनाथ यांची भूमिका प्रभावीपणे साकारली, ज्यात त्यांचे पुत्र राज कपूर यांनीही काम केले आहे. एका कठोर आणि निर्दयी न्यायाधीशाच्या भूमिकेत त्यांचे पात्र अनुवंशिकतेवरील आपल्या दृढ विश्वासामुळे नकळतपणे आपल्या पत्नीला घराबाहेर काढते आणि मुलाला गुन्हेगारीच्या जीवनात ढकलते, ज्यामुळे

उच्च भावनिक नाट्य निर्माण होते। जो आज नया है कल पुराना हो जाएगा, जो आज पुराना है कल नया बनकर सामने आएगा। कल आज और कल या चित्रपटातील हा डायलॉग पृथ्वीराज कपूर यांनी 1971 सालच्या कल आज और कल या चित्रपटात दिवान बहादूर कपूर यांची भूमिका साकारली होती। हा चित्रपट विशेष आहे कारण त्याने कपूर घराण्याच्या 3 पिढ्या एकत्र आणल्या। पृथ्वीराज कपूर, त्यांचे पुत्र राज कपूर आणि नातू रणधीर कपूर। या चित्रपटाद्वारे रणधीर कपूर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यात पारंपरिक मूल्यांचे प्रतिनिधित्व केले गेले। निवृत्तीनंतर पृथ्वीराज यांनी पश्चिम मुंबईतील जुहू बीच जवळ पृथ्वी झोपडा नावाची झोपडी भाड्याने घेतली। नंतर शशी कपूर यांनी ही मालमत्ता विकत घेतली आणि नंतर एका छोट्या थिएटरमध्ये त्याचे रुपांतर केले। पृथ्वीराज आणि रामसरनी या दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले होते आणि 16 दिवसांच्या अंतराने त्यांचा मृत्यू झाला। 29 मे 1972 रोजी पृथ्वीराज यांचे निधन झाले आणि 14 जून 1972 रोजी रामसरनी यांचे निधन झाले। राज कपूर यांच्या 125 एकर फॅमिली फार्म राजबाग येथे एका समाधीवर त्यांचे आज स्मारक आहे, ज्यात पृथ्वीराज कपूर आणि त्यांच्या पत्नीचे स्मारक देखील समाविष्ट आहे। तर मित्रांनो, पर्दा हे पर्दा पासून ते आजच्या सिनेमापर्यंत एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे कपूर नावाची जादू। आणि त्या जादूची सुरुवात ज्या व्यक्तीने केली ते म्हणजे पृथ्वीराज कपूर। त्यांचा आवाज म्हणजे रुबाब, त्यांची एंट्री म्हणजे स्क्रीनवरचा दरारा आणि त्यांचा अभिनय म्हणजे भारतीय सिनेमाचं पहिलं पॉवरफुल क्लोजअप। आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त फक्त एकच म्हणावंसं वाटतं की काही कलाकार स्टार होतात पण काही कलाकार संपूर्ण पिढ्यांचा इतिहास बनतात। पृथ्वीराज कपूर ज्यांनी फक्त अभिनय केला नाही तर भारतीय सिनेमाला व्यक्तिमत्व दिलं,

0: दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी युवकांना आवाहन. मित्रांनो, एक सशक्त आणि समतेवर आधारित समाज घडवायचा असेल तर दिव्यांग व्यक्तींना समजून घेणं, त्यांच्या हक्कांसाठी लढणं आणि त्यांना सक्षम बनवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मित्रांनो, दिव्यांगत्व म्हणजे दुर्बलता नाही, ती एक वेगळी क्षमता आहे. गरज आहे तर समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवण्याची. शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याचा हक्क दिव्यांग व्यक्तींनाही तितकाच आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. समतेच्या मूल्यांची रुजवणूक, सहकार्य, समावेश आणि स्नेहभाव, दिव्यांग सुलभ पायाभूत सुविधा, रोजगार आणि शिक्षणात संधींची समानता या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. मित्रांनो, आज तुम्हाला हे आवाहन आहे, दिव्यांग व्यक्तींना सन्मान, संधी आणि साथ द्या. भेदभाव न करता समतेचा आधार द्या. नवकल्पनातून दिव्यांगांना मदतीचा मार्ग खुला करा. त्यांच्या हक्कांसाठी समाजात जागरूकता वाढवा. दिव्यांग सुलभ भारत घडवण्यासाठी आपली भूमिका बजावा. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना बळ दिल्याशिवाय संपूर्ण समाज सक्षम होऊ शकत नाही. चला, युवकांच्या सामर्थ्याने एक समावेशक, सशक्त आणि सन्मानपूर्ण समाज घडवूया. धन्यवाद.
1: युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता पद्मभूषण पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम कपूरनामा ऐकला. लेखन आणि निवेदन होतं गायत्री सुतार यांचं आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:58 होत आहेत.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

0: याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: at the most the next day. The Supreme Court today stressed accountability for the lapses in the NEET paper leak case. A bench of Justices P.S. Narasimha and Alok Aradhe was hearing pleas on the matter, including one seeking a direction to replace or restructure the National Testing Agency with a robust and autonomous body to conduct the medical entrance examination. The bench asked the Centre to file an affidavit and posted the matter for hearing in the second week of July. Solicitor General Tushar Mehta told the bench that the government is concerned about the youth and is committed to ensuring there are no lacunae. Benchmark domestic equity indices shed around 1.5% today after sell-off across most sectors intensified in the final hour of the trade. The BSE Sensex plunged 1,092 points to close at 74,776. The NSE Nifty fell 359 points to settle at 23,548. In IPL cricket, Gujarat Titans will clash with Rajasthan Royals in qualifier 2 match in New Chandigarh this evening. The match will start at 7:30 p.m. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 स्वस्थ भारत अंतर्गत आरोग्य विशेष कार्यक्रमात दात आणि हिरड्यांचे आजार आणि घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर स्नेहल लाभशेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते सदानंद कांबळी. परभणी केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे सहयोगी प्राध्यापिका क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते धीरज केदारी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. रात्री 8:15 एक कलाकार केंद्रित असेल गाणं हिरा हिराबाई बडोदेकर यांच्यावर. सादरकर्त्या संजीवनी घाडीगावकर. यानंतर दिल्ली केंद्रावरून 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात अपर्णा गुरव यांचं शास्त्रीय गायन. राग दुर्गा, तबला साथ मिलिंद गुरव आणि हार्मोनियमची साथ शुभांगी भावसार यांची. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या शनिवार 30 मे. जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये सतीश आघरकर यांच्या स्वरात विभीषणकृत हनुमान वडवानल स्तोत्र. 6:05 प्रभातवंदनमध्ये भक्तिसंगीत. 6:25 चिंतन या सत्रात अनिल अवचट यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सत्रात ऐकूया शेळीपालनातील व्यवस्थापनाचं महत्व याविषयी. 6:40 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये पोस्ट पार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती भाग 3. 6:50 परिसरमध्ये बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग 3. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणी कोल्हापूरची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 स्वरांजलीमध्ये अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले हे सदानंद डबीर यांचं गीत. संगीत आरोही आगरकर. गायक स्वर भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे यांचा. निर्मिती सहाय्यक निकिता तांबे. सादरकर्ते राजेश शेजवळे. निर्मिती आकाशवाणी मुंबई. 9:40 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमातील विषय आहे एड्स वॅक्सिन माहिती आणि सजगता. तज्ज्ञ डॉक्टर पियुष चौधरी. सूत्रसंचालन निर्मिती सहभाग आरती पटवर्धन. सादरकर्ते धीरज केदारी. 10:10 हिंदी भजनांचा कार्यक्रम. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवश्री नवघरे यांचं शास्त्रीय गायन. राग जौनपुरी, तबला साथ श्रीकांत भावे आणि हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव यांची. 11:30 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ यामध्ये उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात ऋतुगान.

0: लेखन आणि निवेदन विद्या गौरी ताम्हणकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमातील विषय कृषी आणि आकाशवाणी. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव यांचं, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर, सादरकर्ते योगीराज बच्चे. आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतं आपकी पसंद. 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि दुपारी 2:30 नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध दिवंगत पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नाथ अर्थात KK यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला KK. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 संस्कृत वाणीमध्ये डॉक्टर सरोजा भाटे यांचं भाषण, शीर्षक स्मरण तर्कतीर्थांचे. त्यानंतर वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऋग्वेदातील शांतीमंत्र. निर्मिती सहाय्य वंशिका पोवार, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत मध्ये आम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. यामध्ये प्रगतशील महिला शेतकरी उज्ज्वला नवनाथ मगर, राहणार निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची गौरव शिंपे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते धीरज केदारी. त्यानंतर बाजारभाव. रात्री 8:15 एक कलाकार, सिने अभिनेता परेश रावल यांच्यावर केंद्रित असेल सादरकर्त्या पूजा बवले. रात्री 9:15 दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या. 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीतकार कार्यक्रम. यामध्ये स्मिता मोकाशे यांचं ख्याल गायन आपण ऐकू शकाल. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेनुसार प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:16 होत आहेत. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11:00 मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11:00 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:00 मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11:00 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8:00 सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11:00.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या निलिमा.

मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जम

0: आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर.
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:19 आणि 30 सेकंद होत आहेत. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मन स्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. त्यासोबतच श्रोतेहो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातून जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंत आरोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये एक थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
1: बरोबर आहे.
2: तर त्या तोंडातलं आतमधलं जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
1: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?

0: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
1: बरोबर.
0: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीच्या आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केलं जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिएक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिएक्शन होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, ते वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
1: बरोबर.
0: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
1: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात थणकतात, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं, ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
1: बापरे.
0: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
1: बापरे.
0: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर किटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर, आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात. की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहे की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो.
1: बरोबर.
0: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षणं आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
1: अच्छा. यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू, कुठलं तरी मेडिसिन आणणार, किंवा घरगुती काहीतरी आपण ज्याला आजीबाईचा बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचा बटवा हा चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना, हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, तर आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
1: बरं.
0: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे, दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप किटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणे गरजेचे असतात. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, दोन वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, योग्य माउथवॉशचा वापर, तर या सगळ्या गोष्टी आहे की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
1: अच्छा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात?
0: ओके.
1: हा एक

0: बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
1: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांची लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 2.5 वर्षापर्यंत मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्याच महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, हे व्हेरिएशन होते. दुधाच्या दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात. पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षांमध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, आता काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते. खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, हे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा म्हणजे चारी भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
0: अच्छा,
1: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केली जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनलसाठी पेशंट आमच्याकडे येतो. कारण 3 ते 4 वर्षात ती एवढी खोल किडत जाते, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाच्या दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7-7.5 ला खालचे दात पडणार पक्के येणार, 8-8.5 च्या तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. ते असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
0: अच्छा,
1: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
0: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात. पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाढ तयार होते पण ती येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाढ येते ती 18 ते 25 वर्षाला.
0: अच्छा,
1: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाहीये जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वेळ असते ज्यावेळेला अक्कलदाढी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाढी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
0: अच्छा,
1: की लिमिटेशन नाहीये की 25 पर्यंतच आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे, कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाढ आलेली आहे.
0: अरे बापरे,
1: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाढ आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाढ वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
0: अच्छा,
1: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं, पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंट लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
0: खरंच आहे, आणि ते अक्कल दाढ येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
1: कसं असतं, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी त्याची जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वर तर यायचंय, मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हाड जर कव्हर असेल दाढीवर तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही. आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे, पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कल दाढ येते, तर अक्कल दाढ येताना खूपसा त्रास होत नाही.
0: अच्छा,
1: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे, मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कल दाढ येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कल दाढीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कल दाढ व्यवस्थित येऊ शकते.
0: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो

0: होतो त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल
1: मॅडम? सगळ्यात महत्वाचं असतं दुधाच्या असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिने जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पॉवर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे. सकाळी आणि रात्री दोन वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे कारण तशीच बॉटल मुलं तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
0: बरोबर.
1: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
0: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
1: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर काकडी असं फायबरस फूड खायला द्यायला पाहिजे की आपण हे चॉकलेट वेफर्स याच्याकडे वळतात तर हे न करता तुम्ही जर फायबरस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
0: बरं.
1: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो. म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायबरस फूडमुळे. तर हे पण एक कारण म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
0: अगदी अगदीच मॅडम, आताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
1: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आईवडिलांना आपलं मूल प्रिय असतं पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे. ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत, सगळ्यांना माहितीये त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात भाजी पोळी, दात दोन्ही बाजूचे किडले आहेत त्यांना वेदना होतात आहे, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे बघतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं, दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा जेणेकरून मौखिक आरोग्य दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट फायबरस फूडवर भर द्या. जसं मी आता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील तर ते फायबरस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा कारण या वयात मुलं आईवडिलांना खूप फॉलो करतं.
0: होय होय. बरोबर.
1: आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवय लागणारच.
0: बरोबर.
1: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
0: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये

0: जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर तात्यांची केली नाही, हिरड्यांची केली नाही, तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
1: मॅडम कसं आहे माहिती का, की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे झालं सुपर स्पेशलायझेशन, त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढा ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी एक आणि दीड वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अॅनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अॅनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात की मुलांच्या दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे किड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात. आणि दातात जर किड लागली आहे, 2-2.5 वर्षाची मुलं आहेत, तर लवकरात लवकर त्या दातांमधली किड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11-12 वर्षी पडणार आहे.
0: बरोबर,
1: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साइड असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीभ खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाड काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
0: खरोखर खरोखर मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
1: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे 3 भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ती दाढ सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केला जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिल्या जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो. मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन्स, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अॅनेस्थिशियाची भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या. आणि 2-4 सिटिंग सारखं डेंटिस्टकडे जा 4-4 दिवसाला त्या रूट कॅनॉलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात, तसे रूट कॅनॉलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनॉल निघाले, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनॉल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनॉल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
0: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का, की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
1: मॅडम कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट करून काही स्वस्त राहिलेले नाहीये.
0: बरोबर
1: आहे, स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनॉल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
0: बरोबर
1: आहे. तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायचं जे सुरुवात

0: आदतच झालेली आहे. ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्यांना नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारची टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाण येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
1: खरंच
0: मौखिक आरोग्यही छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
1: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत

0: मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे.
1: अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयीचे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
2: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
3: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वस्त भारत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजतायत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रिया

0: विद्यालयांसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

0: यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या काही आगामी कार्यक्रमांविषयी.
2: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 6 विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा।

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय.

0: काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणी पुणे केंद्र ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.

0: तर म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते. पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन वारा पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
0: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
1: निश्चितच.
0: सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
1: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नुसतं आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अल्गी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरली ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचं प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळ्या शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो.

0: त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असा 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साहलेर हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अमेनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआय इकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत, तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अमेनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते, तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं त्यांच्या परवानगीनं त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉईंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ ही स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तर ही स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ, शके 1948, 29 मे 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉ स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळीपालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ स्मिता कोल्हे आपल्या या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूयात. मॅडम नमस्कार.
2: धन्यवाद प्रिया मॅडम.
1: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळीपालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळीपालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळीपालनाकडे.
2: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबाव्या याबद्दल आपण

0: चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे, आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराहपालन, नंतर मेंढीपालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात. आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो. त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
1: मॅडम, आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळी पालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
0: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा विकतात अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे. यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
1: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: अगदी, आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या आपण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण 3 पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या 3 पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण

0: फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही. लेंडी खत
1: चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करडांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, पण थोडे लिमिटेशन्स म्हणजे त्याच्या काही, पण जर त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर, म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते, किंवा सर्पदंश
0: बरोबर,
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर,
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का, म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही, त्यांचे लेंडीखत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करडांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो, चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपलं अंदाज येत नाही, विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यूदर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे,
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असतेच. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली, कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे, ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात बहुधा अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुभत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते.

0: आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. आणि पण नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास आपण अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: करू शकत नाही. मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन आणि मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळी पालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल,
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. याच्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही सुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय, तर हे 4-5 फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूया.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांच्या त्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्था

0: पण आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही, त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडीखत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, ह्या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते तिथे तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात हे या विषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉ स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया पूर्व शीतकरण काळाची गरज याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतातील उष्णता ही फळं आणि भाज्यांचं चयापचयाच्या प्रक्रियेला वेग देते. तो कमी करण्यासाठी कच्चा माल प्रक्रिया केंद्रावर येताच उत्पादनात असलेली उष्णता कमी करण्याची सर्वात महत्वाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यालाच पूर्व शीतकरण किंवा प्री कूलिंग असं म्हणतात. पॅक हाऊसमध्ये कच्च्या मालाची आवक, तपासणी आणि स्वच्छता झाल्यानंतरची ही सर्वात महत्वाची तांत्रिक प्रक्रिया आहे. फळं आणि भाजीपाला काढणीनंतरही जिवंत असतात आणि श्वास घेत असतात. काढणीच्या वेळी त्यांच्यामध्ये जी नैसर्गिक उष्णता साठवलेली असते तिला फील्ड हीट असं म्हणतात. ही उष्णता त्वरित काढून टाकण्याच्या वेगवान प्रक्रियेला पूर्व शीतकरण असं म्हणतात. प्री कूलिंग ही शीतसाखळीचं हृदय मानलं जातं. प्री कूलिंग आणि कोल्ड स्टोरेज यात एक मूलभूत फरक जाणून घेतला पाहिजे. तो म्हणजे प्री कूलिंग म्हणजे तापमान वेगानं कमी करणं, तर कोल्ड स्टोरेज म्हणजे कमी तापमान टिकवून ठेवणं. पूर्व शीतकरणाची वैज्ञानिक गरज आणि तत्व याविषयी जाणून घेऊयात. काढणीनंतरही फळं आणि भाजीपाल्याचं श्वसन सुरू असतं. तापमान जितकं जास्त तितका श्वसन दर जास्त असतो.

त्यामुळे इथिलीन निर्मितीही जास्त होते. परिणामी पक्वतेची प्रक्रिया अधिक वेगाने होते. उत्पादनातील उष्णता प्री कुलिंग तंत्रानं काढून घेतल्यास फळाच्या गाभ्याचं तापमान कमी होतं. त्याची चयापचय क्रिया मंदावते. काढणीनंतर शक्य तितक्या लवकर 4 ते 6 तासाच्या आत माल प्री कुलिंग युनिटमध्ये जाणं अनिवार्य आहे. त्याला उशीर झाल्यास मालाची गुणवत्ता झपाट्यानं कमी होते किंवा ढासळते. प्री कुलिंगच्या

0: झाली आहे, त्याला उशीर झाल्यास मालाची गुणवत्ता झपाट्यानं कमी होते किंवा ढासळते. प्री कूलिंगच्या तांत्रिक पद्धती याविषयी जाणून घेऊयात. मालाचा प्रकार, आकार आणि त्यातील पाण्याच्या प्रमाणानुसार खालीलपैकी योग्य त्या पद्धतीचा वापर करावा लागतो. फोर्स्ड एअर कूलिंग. उच्च दाबानं थंड हवा फळांच्या क्रेट्समधून खेचली जाते. हे साध्या रूम कूलिंगपेक्षा 4 ते 10 पटीनं वेगवान आहे. द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी अशा फळांच्या प्री कूलिंगसाठी उपयुक्त ठरतं. पुढची पद्धत आहे हायड्रो कूलिंग. थंड पाण्याचा फवारा मारणं किंवा मालाला थंड पाण्यात बुडवणं. पाणी हे हवेपेक्षा जास्त वेगानं उष्णता शोषतं. गाजर, मुळा आणि दुसऱ्या काही फळभाज्यांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. व्हॅक्युम कूलिंग. हवाबंद चेंबरमध्ये दाब कमी करून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं. ज्याचं पृष्ठफळ अधिक आहे अशा उत्पादनाच्या उदाहरणार्थ पालेभाज्या, लेट्यूस, कोबी, पालक यासाठी प्री कूलिंगसाठी ही पद्धत वापरली जाते. रूम कूलिंग. थंड खोलीत माल ठेवणं हा प्रकारही प्री कूलिंगसाठी वापरला जात असला तरीही ही प्रक्रिया संथ असते. संत्री, बटाटा, कांदा यासारखी कमी नाशवंत उत्पादनासाठी हे तंत्र योग्य ठरू शकतं. पूर्व शीतकरणाच्या तांत्रिक बाबी याविषयी जाणून घेऊयात. केवळ एसी चालू करणं म्हणजे पूर्व शीतकरण नव्हे, तर पॅक हाऊस ऑपरेटरनं पुढील 5 तांत्रिक बाबीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. त्या म्हणजे पूल डाऊन वेळ, हवेचा वेग आणि प्रवाह, आर्द्रता व्यवस्थापन, उष्णता रोधकता आणि स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. प्री कूलिंग झाल्यानंतर मालाची शीतसाखळी तुटू न देणं हे सर्वात महत्वाचं आहे. राष्ट्रीय शीतसाखळी विकास केंद्र, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट मानकानुसार प्री कूलिंग युनिटची क्षमता किती असावी किंवा शीतगृहाचं बांधकाम कसं असावं याचे तांत्रिक नियम एनसीसीडी बनवते. प्री कूलिंग पूर्ण होताच माल गरम हवेच्या संपर्कात येऊ न देता थेट शीतगृहामध्ये ठेवावा लागतो.
1: कृषीवाणीमध्ये आताच आपण पूर्व शीतकरण काळाची गरज याविषयीची माहिती ऐकली. श्रोते हो, आज बाजारभाव उपलब्ध नाहीत. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गीतकार पी सावळाराम यांचं हे छान गीत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:44 होत आहेत. आता ऐकूया आमच्या काही आगामी कार्यक्रमांविषयी.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येत आहे का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर.
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
3: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही.
3: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: श्रोतो, हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11
5: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
6: ऋतुगान
5: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक। देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू। शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते। देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली। आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले। खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले। सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत। शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 दा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं। नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे। नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे। येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत। प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं। मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत। एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे। आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती। मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते। त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलंय। भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे। या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%वरून 76.2% वाढलं आहे। भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे। या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं। देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे।

0: राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात एलपीजीचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी फुगेवाडी काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस अॅडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे

0: निर्देश आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत आपला आवडता कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो नमस्कार. एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आपलं स्वागत करते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत प्रतिष्ठित, अनेक सन्मानांनी गौरवलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच गानहिरा हिराबाई बडोदेकर. शास्त्रीय संगीतातलं त्यांचं योगदान जितकं मोठं आणि महत्वाचं, तितकीच त्यांची या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टीही व्यापक होती. भारतात संगीत मैफिली सुरू करणाऱ्या आणि व्यासपीठावरून श्रोतेसमूहासमोर शास्त्रीय संगीत सादर करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्तानं या विदुषी गायिकेच्या कारकिर्दीविषयी बोलूया आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात.

हे बडोदा दरबाराचे राजगायक असताना ताराबाई माने यांना शास्त्रीय संगीताचे धडे देत असत. अब्दुल करीम खान हे किराणा घराण्याचे संस्थापक तर ताराबाई या सरदार माने यांच्या कन्या. भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या या दोन व्यक्तींच्या विवाहामुळे त्या काळी वादविवाद तर झाले, पण आई वडिलांकडून शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा हिराबाई आणि त्यांच्या भावंडांकडे सहज सुलभरित्या चालून आला. सुरुवातीच्या काळात हिराबाईंनी आपल्या वडिलांकडून संगीताचे धडे घेतले आणि त्यानंतरच्या काळात ज्येष्ठ बंधू सुरेशबाबू माने, आग्रा घराण्याचे पुरस्कर्ते वासिम खान तसंच ज्येष्ठ गायक भास्कर बुवा बखले या ज्येष्ठ व्यक्ती त्यांना गुरु म्हणून लाभल्या.

29 मे 1905 रोजी सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथे जन्मलेल्या हिराबाई बडोदेकर या ताराबाई माने आणि अब्दुल करीम खान यांच्या द्वितीय कन्या. त्यांचं मूळ नाव होतं चंपाकली. अब्दुल करीम खान

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय हिराबाई बडोदेकरांना दिलं जातं, कारण भारतात गायिकांनी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम जाहीररित्या करणं, मैफिली भरवणं याची सुरुवात हिराबाईंनी केली. आज आपण फार सहज संगीत मैफिलींना जातो, अगदी तिकीट काढूनसुद्धा जातो, पण त्याकाळी हे नवीन होतं. हिराबाई यांच्या कार्यक्रमांना रसिक श्रोते त्या काळामध्ये तिकीट काढून येत अशा त्या देशातल्या पहिल्या गायिका होत्या. धाकटी बहीण आणि शिष्या सरस्वतीबाई राणे यांच्यासह हिराबाईंनी देशविदेशामध्ये असंख्य मैफिली केल्या. 1937 कोलकाता इथे भरलेला अखिल भारतीय संगीत महोत्सव हा हिराबाईंचा सहभाग असलेला पहिला राष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सव होता.

गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्याविषयी त्यांच्या कारकिर्दीविषयी आज आपण कार्यक्रमात बोलतोय. हिराबाई यांच्या गायकीचं तसंच त्यांच्या जाहीर मैफिलींचं पंडित भास्करबुवा बखले, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना अतिशय कौतुक होतं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हिराबाई यांनी शास्त्रीय गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला होता. ख्याल, ठुमरी, मराठी नाट्यसंगीत, मराठी हिंदी भजनं, टप्पा, दादरा, तराणा, भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीतं अशा सगळ्या गायन प्रकारामध्ये, गायकीमध्ये हिराबाई तरबेज होत्या. आज त्यापैकीच काही रचना एक कलाकार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत.

हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरात एक भावगीत आणि आता एक हिंदी भजन आपण ऐकलं. एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज आपण बोलतोय गान हिरा ही उपाधी मिळवलेल्या हिराबाई बडोदेकर यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्याच स्वरातल्या सुंदर रचनाही ऐकतोय. आई ताराबाई माने यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या नूतन संगीत विद्यालयातर्फे संगीत नाटकं बसवली जात. या नूतन संगीत विद्यालयाचं काम पुढे हिराबाईंनी अनेक वर्ष सांभाळलं. या विद्यालयातर्फे सौभद्र, मानापमान, साध्वी मीराबाई, विद्याहरण, युगांतर अशी अनेक नाटकं बसवली जात. एकच प्याला, पुण्यप्रभाव अशीही नाटकं त्यामध्ये बसवली गेली. या नाटकांमध्ये सुद्धा हिराबाईंनी समरसून काम केलं. इतकंच नाही तर इतर नाटक मंडळींच्या संगीत नाटकांमध्येही त्यांनी विनायकराव पटवर्धन, छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा दिग्गज कलाकार गायकांसोबत अभिनय आणि गायकीनं रंगभूमी गाजवली.

शास्त्रीय संगीत गायनाचा प्रसार करण्यासाठी जाहीर मैफिलींबरोबरच हिराबाईंनी आणखी एक प्रभावी माध्यम निवडलं, ते म्हणजे आकाशवाणी. रेडिओवर नियमितपणे होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आणि ध्वनिमुद्रिका प्रकाशन यामुळे हिराबाई बडोदेकर हे नाव त्याकाळी सर्वश्रुत झालं, घरोघरी पोहोचलं. त्यांच्या नाट्यगीत गायनाच्या 48 तर शास्त्रीय संगीताच्या जवळपास 40 ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या होत्या. त्या काळात एखाद्या स्त्रीनं गायनामध्ये इतका लौकिक मिळवणं हेच मुळात विलक्षण होतं. संगीत नाटकांचा काळ थोडासा मागे पडल्यानंतर, विशेषतः बोलपट चित्रपट आल्यानंतर, तेही माध्यम हिराबाई बडोदेकरांनी सहज आपलंसं केलं. सुवर्ण मंदिर, प्रतिभा,

हृदयाची श्रीमंती, जनाबाई, म्युनिसिपॅलिटी अशा मराठी चित्रपटांमधून त्यांनी केलेल्या भूमिका यासुद्धा त्या काळामध्ये अतिशय उल्लेखनीय ठरल्या, कौतुकास्पद ठरल्या.

0: शास्त्रीय संगीतामधल्या भरीव योगदानासाठी हिराबाई बडोदेकरांना संगीत नाट्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार तसंच विष्णुदास भावे पुरस्कार अशा सन्मानाने गौरवण्यात आलं. रसिक सुसंस्कृत समाजात स्त्री गायक कलावंतांना मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या अशा या युगप्रवर्तक गायिका हिराबाई बडोदेकर 20 नोव्हेंबर 1989 रोजी हे जग सोडून गेल्या. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न केला. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते तेव्हा एक कलाकार या कार्यक्रमातून मी संजीवनी घाडीगावकर इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:44 होत आहेत. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुका झालासे कळस या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत, स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सुलोचना चव्हाण यांचा, संगीतकार स्नेहल भाटकर.

0: घालू लटन
1: नको ग मने तुला न शोभे तुझ्या मन्याला हस्तळे हाकलून देण अग नको ग मने तुला न शोभे तुझ्या

0: स्वप्न हे हे भंगून जाईल स्वप्न आता घालू कपाटीत लटणं आता घालू कपाटीत लटणं
1: नको ग मने तू

0: फिस्कारून बोलण अग हे फिस्कारून बोलण
1: आता घालू कपाटीत लटण आता घालू कपाटीत लटण
0: नको ग मने तुला न

0: ना मुळीच मला तुझविना मनात प्रीती तुझ्या खरं ना वरवर रागावण खरं ना वरवर रागावण म्याव।
1: बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटातलं हे गीत होतं विनायक रहातेकर यांचं। संगीत अर्थातच स्नेहल भाटकर यांचं होतं आणि स्वर उषा टिमोथी आणि स्वतः स्नेहल भाटकर यांचा। श्रुते हो संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरसाज चढवलेली काही गीतं आपण ऐकली। कार्यक्रमात यानंतर ऐकूया डाळिंबी या चित्रपटातलं मा दा देवकाते यांचं गीत। संगीत आहे बाळ पळसुले यांचं, स्वर आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा।
2: तुझे सा

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवासिनी या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आनंद घन.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेम आंधळं असतं या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार राम कदम.

आणि आता कार्यक्रमात ऐकूया चंद्र आहे साक्षीला या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातल्या या सुंदर गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजताहेत. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म या कार्यक्रमात अपर्णा गुरव यांचं शास्त्रीय गायन राग दुर्गा. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद गुरव यांनी आणि संवादिनीची साथ आहे शुभांगी भावसार यांची.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अपर्णा गुरव यांनी गायलेला राग दुर्गा ऐकला. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद गुरव यांनी आणि संवादिनीची साथ संगत होती शुभांगी भावसार यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत.